हे परमेश्वरा, सगळ्यांक सुखान दवर, खुशाल दवर, तुझ्या पायाकडे दवरून वाईट सगळे पयस करून सगळ्यांक सुखाची वाट दाखय, कारण तूच आमचो आधार.

0: देवाक नमस्कार करूया. आयच्या दिसा नमन करून आयचो दीस सुरू करून फुडल्या गजालींचेर लक्ष दिवया. वर्तमान काळात जगुया आणि जिवीत फुलवया. आयकुपेनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. तुम्ही ऐकताली आमचो आधार ही कार्यावळ. मुखार ऐकूया आरती नायकांचो आवाज.
1: कृष्णाच्या मधुर भक्तीचो सूर आळवपी मीरा श्याम मिलनाचीच सपना पळयता. आमच्या सांस्कृतिक संचितातले प्रीतीचे प्रेमाचे मोगाचे सर्वोच्च रूप मीरा. मीरा म्हणटा, हांव कितें करूं, राम नामा बगर म्हाका खिणभर सुशेग ना. हरिनामाचो पेलो पिवन म्हजे मन आता दुसरो रंगच वळखना. म्हज्या हृदयांत सद्गुरून हरिनाम बरयला ते हांव

0: वेगवेगळी आंब्याची कलमा तुमकां मेळू शकता.
1: कार्दोज मनकुराद,
0: कार्दोज मनकुराद आसा.
1: ह्या बऱ्याच बऱ्या जातीची आमी कलमां वापरूं जाय, कारण आमकां ते फुडें तेजी बरी उत्पन्न मेळपाक जाय. जाल्यार कसले कसले कलम जर हाडून लायले जावं रोपो लायलो जाल्यार ताका उत्पन्न फुडें बरें मेळचें ना म्हणून हांवें सुरवातेकूच सांगलां. झाडाची जात म्हत्वाची आसता, त्या जातीची कलमां म्हत्वाची आसता. ते जर आमी केलें जाल्यार आमकां हमखास उत्पन्न मेळटलें आनी बरे क्वॉलिटीचें उत्पन्न मेळटलें. ह्या खातीर लागवड ही कलमा पासूनच करूं जाय. पूण आतां आनी एक गोश्ट आसा, आतां कांय झाडां फळझाडां जीं आसा, समजा माड आसा, सुपारी आसा, पोपाय आसा, हेंची कलमां मेळना, हेंची कलमां उपलब्ध ना, कारण अजून ताका सोदूच लागना. तेंचे मागीर तुमी रोपयो वापरूं येता, पूण त्यो रोपयो बऱ्या जातीच्यो बऱ्या क्वॉलिटीच्यो अश्यो निवडून आमी जर लायल्यो जाल्यार आमकां फळझाडाचें उत्पन्न बऱ्या पैकी मेळूं शकता.
0: आनी तुमी सांगल्यात तशें की खात्रीशीर सोर्स आसपाक जाय.
1: हय,
0: सरकारी जे कितें फार्म्स आसा तितूंतल्यान आमी घेवं जाय, अथवा गोवा बागायदार आसा तितून.
1: जावं कलमां जर एखादें जर तुमचे कडेन बरो मानकुराद आसा जावं बरो पणस आसा कापो, तेजी तुमी कोण कलमां करपी आसा तेजे कलमां करून स्वता लावं येता,
0: तो लावं येता
1: तसो आसत जाल्यार, नाजाल्यार ती विकती हाडपाची. आतां हांवें सांगलां त्या जाग्या वयल्यान तुमच्यांनी कलमां विकत घेवं येता आनी ती कलमां पासून लागवड करपाक जाय जर उत्पन्न चड जाय जाल्यार.
2: शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळी भितर तुम्ही ऐकले विश्राम गांवकर हांचे उलोवप. विशय आशिल्लो फळ झाडाची लागवड. मुखार संजीवनी ह्या कार्यावळींत आता ऐकूया डॉक्टर सिमंतिनी साकरदांडे हांचे उलोवप कातीची रचना ह्या विशयाचेर.
3: नमस्कार मोगळ ऐकपनो तुमकां सगळ्यांक. आमच्या संजीवनी कार्यक्रमात माये मोगाचो येवकार. मनीस मळो काय ताजी कात, कात ही कांत अशें आमी म्हणटात. म्हणटकच ही कांत मारपा खातीर आमची कात वेवस्थीत आसचें अशें आमकां दिसता तेन्ना कातीच्यो खाशेल्यो दोतोर म्हणजेच स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर सिमंतिनी साकरदांडे स्टुडियोत आयिल्ल्यो आसात. दोतोर येवकार.
4: थँक्यू.
3: आमकां कांत आमची जी आसा म्हळ्यार कितें आनी ती कातीची रचना म्हळ्यार कितें दोतोर, ह्या संदर्भात थोडेशें आमकां आज जाणून घेवपाचें आशिल्लें.
4: नमस्कार तुमकां सगळ्यांक. आतां आमी पयलीं म्हणल्यार कात हे समजोवपाक जाय, किंवा ताज्या वयल्यान मागीर आमकां कातीची दुयेंसां मातशी बरी समजपाक शकतली. सो कात हो एक स्ट्रक्चर जो आसा जो सगळ्यांत लार्जेस्ट ऑर्गन म्हणटा आमी ताका बॉडीचो. आमच्या 80% आमची बॉडी कवर्ड आसा, सगळे फूल एक्च्युली हेड टू टो आमी कातीनूच कवर्ड आसात. सो जेन्ना लेयर येता ते सगळ्यांत पयली लेयर येता तो आमकां जो दिश्टी पडटा. दुसरो लेयर येता तो सपोर्टींग स्ट्रक्चर्स. सो सपोर्टींग स्ट्रक्चर्स म्हणजे कितें? सपोर्टींग स्ट्रक्चर्स म्हणजे ज्याचेर आमची कातीचे सेल्स उरतात. ओके. सो कातीचे ज्यो पयल्यो लेयर्साच्यो सेल्स आसात त्यो एक 4 ते 5 लेयर आसतात आनी तातूंत न्ही ती कंटिन्यू शेड जायत रावतात, त्यो आमकां दिश्टी पडनात. पण जेन्ना ती सेल चड फास्ट शेड जातात, चड फास्ट पडतात, तेन्ना मागीर ते खोळा लोकांच्यो थोड्या दुयेंसांनी आमकां खोळा बी पडिल्ल्यो दिसतात त्यो, कित्याक की त्यो सेल्स फास्ट पडटात. ताज्या पोना जी लेयर आसता ती मेन सपोर्टींग लेयर, ताका आमी कोलेजन म्हणटात. तातूंत डिफरंट डिफरंट टायपाचे इलास्टीक फायबर म्हणून आसता जे आमच्या सगळ्या कातीक घट्ट धरतात. पोना सकल मासाक सकल फॅटाक घट्ट धरून रावतात. जशी मनशाची एज जाता तशी हे कोलेजन इलास्टीक टिश्यू लूज जावपाक लागतात. ओके. तातूंत भितर गॅप तयार जातात, उदक कलेक्ट जाता. सो म्हणून आमकां ते दोळ्या सकल ते पफिनस स्वेलिंग दिश्टी पडटा. ओके. ताज्या पोनाचो जो लेयर येता जो डीप लेयर आसता ताका आमी फॅट लेयर म्हणटात. ओके. आतां कातीच्या वयल्या टॉप मोस्ट लेयर जाका आमी एपिडर्मीस म्हणटात, ताज्या बेजाचेर आमचे पिगमेंट सेल्स आसतात जे आमच्या कातीक रंग दितात. ओके. जो ब्राउन रंग डिपेंडींग अपॉन तुमचे नंबर ऑफ पिगमेंट तुमी गोरी किंवा काळी आसपाक शकतात. ओके. सो हे आमचे बेजीक स्ट्रक्चर. हाजे सगळ्या पोना आमचे ब्लड वेसल्स आसतात जे डिफरंट डिफरंट आमी जे खातात जेवतात ते सगळे न्युट्रियंट आमच्या कातीचेर हाडून सप्लाय करतात.
3: म्हणटकच ही कात म्हणजे आमचे भितरले सगळे शरीराची काळजी घेता.
4: हय.
3: म्हणजे ते भितर आमी कशें कितें करतात, कितें इनटेक घेतात ताजेर आमची कात वेवस्थीत उरता न्ही दोतोर. म्हाका दिसता ह्या कातीच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न आमी ह्या दिसांनी उलोवया. आज तुमी कात आनी तिची रचना ह्या संदर्भात आमकां सांगले. दोतोर तुमी स्टुडिओत आयले, देव बरें करूं.
4: थँक्यू.
3: फाल्यां आमी असोच एक वेगळो विशय घेवन कातीचेर उलोवया.
2: आयकुपेनो संजीवनी ह्या कार्यावळींत तुमी आयकले कातीची रचना ह्या विशयाचेर डॉक्टर सिमंतिनी साकरदांडे हांचे उलोवप आनी

0: आता या खिणाक आमी घेऊया ल्हानसो विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: ऐकुपेनो तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पुंची केंद्राचो हो म्हादय चॅनल आणि बरोबर 7 वरांचेर तुमकां ऐकुपाक दिता दिल्ली केंद्रा वयल्यान संक्षिपीत जावपी हिंदीतल्यान खबरो. 7 वरां जावन 5 मिनटांचेर तुमकां ऐकुपाक मेळटली शुभ प्रभात ही कार्यावळ. 7 वरां जावन 25 मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो आसतल्यो आणि आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळींत 7 वरां जावन 30 मिनटांचेर तुमकां ऐकुपाक दिता राग मधुकंस, लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक. चित्रसंगीत ही कार्यावळ 8 वरां जावन 50 मिनटांचेर आसतली. खळार मळार ही भुरग्यां खातीर आशिल्ली खाशेली कार्यावळ 9 वरां जावन 30 मिनटांचेर. कातारांचो वेळ आसा 10 वरां जावन 5 मिनटांचो. आणि आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत तुमकां ऐकुपाक मेळटले सुधीर फडके हांच्या सलार वादनान राग नटभैरव आणि सुधीर संसारे हांच्या तबला वादनान ताल एकताल. गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ 11 वरां जावन 5 मिनटांचेर. आणि आयच्या अस्तुरी ह्या कार्यावळींत यशस्विनी पुष्पावती नायक हांची मुलाखत घेवपी उषा नायक ही कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली 12 वरां जावन 5 मिनटांचेर. कानळा ओवळा ही कार्यावळ आसतली 1 वरां जावन 5 मिनटांचेर. म्हणटकूच ऐकुप्यानो ह्यो आशिल्ल्यो आयच्या सकाळच्या सभेंत वितरावपी कार्यावळी आणि त्या कार्यावळींची रुपरेषा. बरोबर 7 वरांचेर आता ऐकुपाक रावया दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो.

0: नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी काल म्हैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकचे उक्तावण केले। केंद्रीय घर मंत्री अमित शाह हाणी काल पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांका लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार भेटयलो। समाजांतल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वतःच्या सावधीचेर आनी फॅमिलीक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकारांनी सांगले। केंद्र सरकारान कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हणून राज्य सरकारांक 1,09,00,000 मैज रुपया जारी केल्यात। हवामान खात्यान आज गोंयांत मध्यम ते उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या। ग्लास्कोन सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुळ खेळा सर्तीच्या धाव्या दिसा 4 खेळा प्रकारांत 16 पदकां मेळून भारत पदक तालिकेन 4थ्या सुवातेर पावला। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।
1: आयकुपेनो, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल। सकाळची 7 वरां जावन 6:31 जातात आनी ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता शुभ प्रभात ही कार्यावळ।

आता ऐकूया आशा भोसले यांचा आवाज, अशोक पत्की यांच्या संगीतात डॉक्टर मनोहरराय सरदेसाई यांची गीतरचना।

अभिजीत राणे हांच्या संगीताक ऐकूया वृषाली पाटील हांचो आवाज, मंगेश पाडगावकर हांची गीतरचना.

0: आयकू बेनो, तुमची आमची भेट परत एक फावट शुभप्रभात ह्या कार्यावळींत जातली, पूण आतां आमी आयकुया कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो आनी मेळुया रोखडीच शुभप्रभात ह्या कार्यावळींत.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. फोंड्या राजीव गांधी कला मंदिरान काल अंत्रुज पत्रकार संघाचो 14वो वर्धापन दीस आनी पत्रकार दीस कार्यावळ मनयली. उक्तावण कार्यावळीक वीज मंत्री सुदीन ढवळीकार, सत्कार मुर्ती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकार, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष विदिता प्रभू, सचिव सदानंद सतरकर, सर्तीचे परीक्षक हर्ष सावंत, प्रेमानंद कुंभार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार फोंड्या धारबानोड्या म्हालांतल्या इश्कोला खातीर देशभक्ती पंगड गायन सर्त आयोजीत केल्ली. दिवली पेटोवन आनी लोकमान्य टिळकांच्या फोट्याक फुलाहार घालून ह्या कार्यावळीचे उक्तावण मानेस्तांचे हस्तुकी जाले. दर वर्सा समाजान बरे काम करप्यांचो अंत्रुज पत्रकार संघ सत्कार करता. अंदू वर्सा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकारांचो वीज मंत्री सुदीन ढवळीकारांचे हस्तुकी भोवमान जालो. समाजांतल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वताच्या भलायकेचेर आनी फामिलीक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता अशें ढवळीकारांनी ह्या वेळार उलयतना सांगले. अभियंता सुदन कुंकळकारांचे ह्या वेळार उलोवप जाले. विदिता प्रभू हांणी कार्यावळीक येवकार दिलो. प्रेमानंद शिरोडकारान उपकार मानले. केंद्र सरकारान राज्यांक कर हस्तांतरणांत 1,09,019 कोटी रुपयांचो अतिरिक्त हप्तो जारी केला. ही रक्कम 10 ऑगस्टाक नियोजीत आशिल्ल्या नियमीत म्हयनाळ्या हस्तांतरणा व्यतिरिक्त आसा. भांडवल आनी उदरगत कामा खातीर देसपेस वाडोवपा खातीर राज्यांक चड निधी दिवप हो ह्या अतिरिक्त हप्त्याचो हेत अशें अर्थ मंत्रालयान सांगला. अर्थ मंत्रालयान जारी केल्ल्या राज्यवार विवरणा प्रमाण उत्तर प्रदेशाक सगळ्यांत चड रक्कम 19,208 कोटी रुपया मेळ्ळ्या.

0: आयकुप्यानो आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता राग मधुकंस. लेखन संशोधन आनी निवेदन पंडीत योगराज नायक.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आनी निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.
2: नमस्कार. आज सदाभशेनूच हांव तुमच्या खातीर एक नवीन रागाची वळख तुमकां करून दिवपा खातीर हांगा आयला. आयचो आमचो नवीन राग जो आसा हो खूबच सुंदर राग आसा. कंस प्रकारातलो हो राग. आतां कंस प्रकार म्हणजे कितें? तर मालकंस ह्या रागाचेर आधारीत असे जे राग तयार जातात, किंवा मालकंस ह्या रागाची जी

रावट असा. तिथून थोडासा फेरफार करून किंवा तिथून थोड्या दुसऱ्या रागांचे मिश्रण करून जे राग उत्पन्न जातात त्याका कंस प्रकारातले राग असे म्हणतात. तर ऐकू बनो, आज तुमच्या खातीर हा असंच एक सुंदर कंसाचा प्रकार घेऊन आयला. ह्या रागाचे नाव असा मधुकंस. आता नावावयल्यानच तुमका कळला असतले की इथून दोन राग असतात. मधु म्हणजे मधुवंती हो राग आणि कंस म्हणजे अर्थातच मालकंस हो या रागाचा जनक. तर पहिली हा तुमका हाचे आरोह आणि अवरोह सांगता आणि मागीर मधुवंती राग हातून कसो असा आणि कंस राग खंय असा हे तुमका स्पष्ट करून दाखयता. तर पहिली पळोया आरोह आणि अवरोह.

हे झाले मधुकंस रागाचे आरोह आणि अवरोह. आता जर हितून शुद्ध निषाद आणि शुद्ध ऋषभ हा जो प्रयोग केला जाल्यार मधु

असा. तर अशा तऱ्हेन मधुवंती रागान शुद्ध रिशभ, शुद्ध दैवत आणि शुद्ध निषाद हाचो प्रयोग लागता. तर मधु कंस या रागान सा ग म प ही जी स्वरसंगती असा ती मधुवंती रागाची असा. सा ग म प म ग म ही जी स्वरसंगती असा ती मधुवंती रागाची असा. आणि मुखार जे कोमल निषाद जो असा थंय खंय तरी कंसाचो भास जाता.

तर ऍक्युपनोव हो आशिल्लो राग मधुकंस आणि कलाकार आशिल्ल्यो लक्ष्मी शंकर. ऍक्युपनो मधुकंस हो जो राग असा हो तसो विरहान भरिल्लो राग. हाचे जे सूर असात ते खूपच म्होवाळ आणि मनाक एक प्रकारची बेचैनी हाडपी असे हे सूर असा या रागान. हाचो जो मूळ राग मालकंस तो रागूय असोच, पण तितून विररस दिसता. ह्या रागान मधुवंती ह्या रागाचे मिश्रण आशिल्ल्यान थोडेशे एक वेगळे आणि विचित्र असे रूप ह्या रागाक प्राप्त झाला. त्याका लागूनच ह्या रागाचे जे स्वर असा ते बेचैन करपी असा असे म्हाका दिसता. तर रघुबनू ह्या रागातल्या एक सुंदर गीत तुमकां ऐकूंक दिता. मराठी चित्रपटातले गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे हांणी ह्या रागाचो खूप सुंदर असो वापर केल्लो आसा. हळदी कुंकू ह्या चित्रपटा खातीर सुरेश वाडकर हांणी हे गीत गायला. आणि अर्थातच हे आयच्या रागाचेर अर्थात मधुकंसाचेर आधारित असा.

0: ऐकुबेनो, असो आशिल्लो आयचोराक मधुकांस. आमचे कडेन जें साहित्य उपलब्ध आशिल्लें तितलें हांवें तुमकां आयकूंक दिलें. आशा करता की तुमकां हो कार्यावळ ही कार्यावळ आवडली आसतली. आयचो मधुकांस हो राग फुडल्या फावटी जेन्ना तुमी आयकतले तेन्ना तुमकां रोखडोच वळखुपाक येतलो अशी आशा करता आनी ही कार्यावळ सोंपयता. तोपर्यंत नमस्कार.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आनी आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आनी निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: ऐकुपेनो, सप्तसूर ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकलो राग मधुकंस. आणि आता ऐकूया उल्हास भुयाव हांचा आवाज.

नमस्कार, अवक्षता यू एस आत काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान विकसीत भारत संकल्प अभियाना खाला नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. उझबेकिस्तानाचे विदेश वेव्हार मंत्री सायदो भक्तियोर ओदिलोविच आयच्यान ह्या म्हयन्याच्या 5 तारखे मेरेन भारताच्या दौऱ्यार आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भोगापुरांत अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केल्ल्या खातीर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी मंत्री आनी अधिकाऱ्यांक परबी दिल्यात. ग्लास्कोन सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीच्या 10व्या दिसा 4 खेळा प्रकारांत 16 पदकां मेळून भारत पदक तालिकेंत 4थ्या सुवातेर पावला. भारत आनी चीन हांच्या मदीं सुमार 6 वर्सांच्या अंतरान हिमाचल प्रदेशाच्या किन्नौर जिल्ल्यांतल्या शिपकी ला वरवीं शिमेभायर वेपार परतून सुरू जाला. केंद्र सरकारान 10 ऑगस्टाक जावपी नेमान म्हयन्याळ्या हस्तांतरणाच्या अतिरिक्त हप्त्याप्रमाण राज्य सरकारांक 1,09,029 कोटी रुपया हस्तांतरीत केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, हिमालय, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना करवितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000हून अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळं, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि 125हून अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या करवितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी अभिवादन केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या

0: अस्थिकाल प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन शहा यांनी यावेळी केलं. अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगून शहा म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूं कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए एक बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलकजी के जीवन को समजना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट पीजी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं सुरळीत पार पडावी यादृष्टीनं त्यांनी बैठक घेतली. त्यांनी परीक्षेशी निगडीत आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ, तंत्रज्ञान भागीदार तसंच इतर संबंधित घटकांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता परीक्षा मंडळ आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. जंतरमंतर इथं झालेल्या आंदोलनातील प्रमुख सहभागी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संस्थांना मिळालेल्या परदेशी मदतीविषयी महाराष्ट्र राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयी माहिती दिली. या निधीचा वापर कसा करण्यात आला याची चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निधी बेकायदेशीर कामांसाठी वापरल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सैदव बख्तियार ओदिलोविच आजपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान ओदिलोविच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. दिल्लीत आयोजित एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. पेरू देशात नाझका शहरात पर्यटकांना स्थलदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात होऊन 13 पर्यटक मृत्यूमुखी पडले. स्थानिक एरोडियाना कंपनीच्या या विमानाच्या अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या तन्वी शर्मा हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन गुएन हिच्याशी होईल. टेनिसमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी काल जर्मनीतील बॉन खुल्या स्पर्धेच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. या भारतीय जोडीनं इंग्लंडचा स्कॉट डंकन आणि स्वीडनचा अॅडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकं जिंकून काल पदक तालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह

भारतानं मुष्टियुद्ध स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यातील शेवटची दोन सुवर्णपदकं अंकुश पांघल आणि सचिन शिवाचनं जिंकली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या इतर भारतीय मुष्टियोद्ध्यांमध्ये जास्मिन लंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया गांसस आणि अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे. पॅरा अथलेटिक्समध्ये सोमन राणानं पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं सुवर्णपदक तर शुभम जुयालनं रौप्यपदक जिंकलं. लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगनं 10,000 मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर 5,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड अॅथलीट प्रकारात दोन पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तसंच 5,000 मीटर प्रकारात राष्ट्रकुल पदकं जिंकणाराही तो पहिलाच भारतीय आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसात उत्तरेकडील काही राज्यात तसंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना कर वितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची चौथ्या स्थानावर झेप. राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान विकसीत भारत संकल्प अभियानाखाला नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. उझबेकिस्तानाचे विदेश वेव्हार मंत्री सायदो बख्तियार ओदिलोविच आयच्यान ह्या म्हयन्याच्या 5 तारखेमेरेन भारताच्या दौऱ्यार आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भोगापुरांत अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केल्ल्या खातीर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी मंत्री आनी अधिकाऱ्यांक परबी दिल्यात. ग्लास्कोन सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीच्या 10व्या दिसा 4 खेळा प्रकारांत 16 पदकां मेळून भारत पदक तालिकेन 4थ्या सुवातेर पावला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान विकसीत भारत संकल्प अभियानाखाला नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. ह्या उपक्रमातल्यान घुवळी वखदांच्या दुरुपयोगा आड देशभरांतल्या 100 सप्तकांचो जनभागीदारी मोहीम सुरू जातली. देशभरांतले 10,000 वयर सुवातींनी तरणाटे ह्या कार्यावळीन वांटेकार जातले. तशेंच माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा येवजणेचे स्वयंसेवक, युवा क्लब, शाळा, महाविद्यालयां, विद्यापीठां, बिगर सरकारी संघटना, उद्देगीक संघटनांचे युवक आनी 125 परस चड भागीदार अध्यात्मीक संघटनाय ह्या कार्यावळीन आभासीपणान वांटेकार जातली. हे मोहिमेखाला देशभर दर आयतारा सप्तकी कार्यावळी घडोवन हाडून जागृताय वाडोवपाक आनी घुवळी वखदा पासून मुक्त समाज उबारपाक लोकांचो वांटो घेवपाक प्रोत्साहन दितले. ह्या कार्यावळींनी खेळां कार्यावळी, वॉकेथॉन, ध्यान सत्रां, सांस्कृतीक कार्यावळी, जागृताय मोहीम, नुक्कड नाटक, चर्चा माची, कला सर्ती ह्या कार्यक्रमांचो आस्पाव जाता. तरणाट्यांक घुवळी वखदांचो दुरुपयोग करपापासून पयस रावपाक प्रेरणा दिवप आनी तांकां तांच्या समाजांतल्या सकारात्मक समाजीक बदलाचे राजदूत जावपाक प्रोत्साहन दिवप हो ह्या उपक्रमाचो हेत आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंध्र प्रदेशांत विजयनगरम जिल्ल्यांतल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचें उक्तावण केलें. नव्या विमानतळाचें म्हत्व अधोरेखीत करतना प्रधानमंत्र्यांनी म्हणलें की स्वातंत्र्य झुजारी अल्लुराम सिताराम राजूंच्या नावान तयार केल्लो हो विमानतळ आदिवासी समाजाच्या हक्का खातीर झुजतना आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्याच जमनीचेर उक्तावण करप ही अत्यंत अभिमानाची गजाल.

0: आंध्र प्रदेशाच्या प्रगती खातीर हो विमानतळ महत्वाचा आधार जातलो असे त्यांनी सांगले.
1: एक समय था जब हवाई उड़ाने सिर्फ बड़े शहरों तक सीमित थी. एनडीए सरकार में आज छोटे शहर के साधारण लोग भी फ्लाइट से आ जा रहे हैं. 12 इयर्स में सिर्फ एयरपोर्ट की संख्या ही नहीं बढ़ी है. हमारी उड़ान योजना के कारण आज गरीब परिवार के लोगों को भी जहाज में बैठने का अवसर मिल रहा है. इस योजना ने गरीब से गरीब को अपना सपना पूरा करने में मदद की. कुछ दिन पहले ही सरकार ने उड़ान योजना के दूसरे फेज की शुरुआत की. इस पर भी 29,000 करोड़ रुपीज खर्च किए जाएंगे.
0: आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीन देशांतल्या तरणाट्यांची प्रतिभा आणि तांक हाची चड महत्वाची भूमिका करपाक जाय असे प्रधानमंत्री मोदी हांनी सांगले. हे मतीन घेऊन सरकाराचे लक्ष सेमीकंडक्टर सारख्या तंत्रगिज्ञानाचे उद्देग उभारपाचेर आसा असे ताणी म्हणले.
1: आंध्र प्रदेश हमेशा भविष्य की सोच रखने वाला प्रदेश रहा है. सॉफ्टवेयर, आईटी और टेक सेक्टर में आंध्र के युवाओं ने पूरी दुनिया में अपना डंका बजाया है और इसलिए सरकार यहां के टैलेंट को आंध्र प्रदेश की डेवलपमेंट पावर से जोड़ना चाहती है.
0: उत्तर आंध्राच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडोवपी 13,500 परस चड आदिवासी बायलांनी सादर केल्ले पारंपारिक थिमसा नृत्य ताणी पळयले.
1: आज यहां करीब 18,000 करोड़ रुपीज की विकास परियोजनाओं का शुभारंभ, लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र किस स्पीड से आगे बढ़ रहा है.
0: उझबेकिस्तानचे विदेश व्यवहार मंत्री सैदो बख्तियार ओदिलोविच आयच्यान ह्या महिन्याच्या 5 तारखे मेरेन भारताच्या दौऱ्यार असतले. विदेश व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण ओदिलोविच आपल्या भेटीवेळार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतले आणि विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकरांचीही भेट घेतले. दिल्लीतल्या व्यावसायिक माचयेन ते हाजीर रावपाचे आसात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: राष्ट्रपती भवनात आज सकाळी झाल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांनी प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड सोल्जरथॉन हांका 5वा बावटो दाखयलो. मिझोरामचे गव्हर्नर जनरल व्ही के सिंगू ह्या वेळार हाजीर आशिल्ले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात राष्ट्रपतींनी सांगले की सैनिका खातीर धाव, सैनिका वांगडा धाव ह्या दृष्टीकोनात मार्गदर्शन केल्ल्या नागरिक आणि सशस्त्र दळांमधले नाते घटमूट करपा खातीर सोल्जरथॉन एक आगळीच माची म्हणून काम करता. खऱ्या नायकांक आदार दिवप भारताच्या सशस्त्र दळांक या विषयाचेर केंद्रित आशिल्ली ही कार्यावळ राष्ट्रांच्या सैनिकांच्या समर्पणांक, धैर्याक आणि बलिदानांक श्रद्धांजली दिता आणि त्याच बरोबर नागरिकांक सक्रिय सहभागांतल्यान तांचे कडेन आपलो एकचार उक्तावपाक प्रोत्साहन दिता. भारत आणि चीन हांच्या मदीं सुमार 6 वर्सांच्या अंतरान हिमाचल प्रदेशांतल्या किन्नौर जिल्ह्यांतल्या शिपकीला वरवीं शिमेभायर वेपार परतून सुरू जाला. महसूल मंत्री जगत सिंग नेगी हांनी किन्नौर जिल्ह्यातल्या पूव उपविभागातल्या नामग्या ह्या शिमेवयल्या पंचायतीतल्यान छुपन ट्रेड मार्टाचे उक्तावण केले आणि शिमेभायर वेपार सुरू करपा खातीर 17 वेपाऱ्यांच्या पंगडाक बावटो दाखयलो. कोविड महामारीच्या प्रकोपा उपरांत 2020 वर्सा सावन हो वेपार स्थगीत आशिल्लो. केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांनी राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश चाचणी नीट पीजी 2026 खातीर तयारीचो नियाळ घेतला. हाका लागून परिक्षा सुगम, सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रगिज्ञान सक्षमपणान चलतली. ही परिक्षा ह्या महिन्याच्या 30 तारखेक जावपाची आसात. हे बसकेन मंत्री नड्डा हांनी वैजकी विज्ञानातल्यान राष्ट्रीय परिक्षा मंडळाची तंत्रगिज्ञान भागीदारी आणि परिक्षा घेवपाक वावुरपी हेर बागतारकांची तयारी हांचे

लवयात्री ह्या फिल्मा खातीर ऐकुया अतीफ असलम हांचो आवाज, तनिष्क बागची हांचे संगीत, मनोज मुंताशीर हांची गीत रचना.

0: ऐकुपॅनो, आता ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, अवक्षता युएसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान विकसित भारत संकल्प अभियानाखाला नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. उझबेकिस्तानाचे विदेश वेव्हार मंत्री सैदोव भक्तियार ओदिलोव्हिच आयच्यान ह्या म्हयन्याच्या 5 तारखे मेरेन भारताच्या दौऱ्यात असतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भोगापुरांत अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केल्ल्या खातीर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी मंत्री आनी अधिकाऱ्यांक परबी दिल्यात. ग्लास्कोन सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीच्या 10व्या दिसा 4 खेळा प्रकारांत 16 पदकां मेळून भारत पदक तालिकेन 4थ्या सुवातेर पावला. भारत आनी चीन हांच्या मदीं सुमार 6 वर्सांच्या अंतरान हिमाचल प्रदेशाच्या किन्नौर जिल्ल्यांतल्या शिपकी ला वरवीं शिमेभायर वेपार परतून सुरू जाला. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश चाचणी नीट पीजी 2026 खातीर तयारेचो नियाळ घेतला. केंद्र सरकारान 10 ऑगस्टाक जावपी नेमान म्हयन्याळ्या हस्तांतरणाच्या अतिरिक्त हप्त्या प्रमाण राज्य सरकारांक 1,09,029 कोटी रुपया हस्तांतरीत केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळ, माही, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, हिमालय, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी ऑरेंज अलर्ट जारी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचें उक्तावण केलें. भारत आनी चीन सिक्कीमातल्या नाथुला खिंडी

इथल्या समावार्ती व्यापार परत सुरू करतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी पुण्यांत आयोजीत एका कार्यक्रमांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

द सर्जिकल स्ट्रायक ह्या फिल्मा खातीर आतां ऐकुया शांतनू सुदामे आनी शाश्वत सचदेव हांचो जोड आवाज. शाश्वत सचदेव हांचे संगीत, अभिरुची चांद हांची गीत रचना.

अमित त्रिवेदी हांच्या संगीताक ऐकूया. असे स्कॉर हांचो आवाज केदारनाथ या फिल्मा खातीर. अमिताभ भट्टाचार्या हांची गीत रचना. ऐकूपेनो तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार.

0: नमस्कार, अवर लेडी ऑफ स्नोज हाय स्कूल राय शाळेच्या माणकुल्या भुरग्यांचं तुमकां सगळ्यांक खळार आणि मळार या कार्यावळीत माये मोगाचो येवकार.
1: आम्ही राय शाळेच्या पोरसांतले सोबीत फुलत्याकडे तुमच्या मुखार दवरतात एक ल्हानशी कार्यावळ.
0: तर ऐकयात नाटकुले शाणे बाब दुबय वता. ऐकला मू घडयालीचो काटो 50 मिनटां फुडें पावलो, पूण तुमच्या दोतराच्यो आजुनी 5 मिरयो जायनात. शी बाय, आतां हे न्हेसतले केन्ना आनी वतले केन्ना देंवचारूच जाणा.
2: शिवा शिवा शिवा शिवा, असले वेळार असली अभद्रां उलोवची न्हय गे बाय. आयज म्हगेलो दुबय वचपाचो दीस. लोकांच्यो बायलो गोवता म्हणल्यार रड रडून पदर अल करता, पूण तुका तुज्या घोवाचे पडूंकूच ना.
1: पुरो पुरो, तसल्यो बायल्यो पळयल्यात हांवें वयल्यान खंय पळे आनी फाटल्यान लोळे.
3: आरे शाणे बाब, तूं वत म्हण ऐकला, खरें काय कितें?
2: आरे च्या, ही खबर तुज्या कानार कोणे फापुडली?
3: शाणे बाब, ह्या वयार वयर वचपा सोडून तूं दुबय वत म्हणल्यार अजापूच न्हय.
2: आरे पूण
3: सांगता सांगता, पांडूच्या दुकानांत जेन्ना तुवें काडेफुल्ल बूट घेतिल्ले तेन्नाच साडींतल्या लोकांक तुजो दुबाव गेलो. हा तर

0: जे काम मेळटले त्या परस दांतांचो दोतोर जाल्यार एका मनशा फाटल्यान 32 दांतांचे गिरायक मेळटले खंय।
1: म्हाका दिसता हो सगळ्या लोकांक बसरे करून सोडटलो।
0: कितें म्हणटा अजे, ते मातशे म्हज्या पुता करून दिशी जाल्यार उपकार जायत।
1: अरे पूण तुवें हाडला तरी कितें?
0: हे पळय, हाडला ते भायरूच दवरला। चलो एक एक केळी म्हणत वचून सदांच न्हातालो। ते केळीक एक बरो गळ आयिल्लो। म्हटले ह्या केळी गडाचेर म्हज्या परस पुताचो चड हक्क म्हण एकूय केळे कांय नासतना हो गड घेवन आयला। तुका जाय जाल्यार 2 केळी का, म्हजी कांय हरकत ना।
1: देवा साहेबा, आज केळी मेळटात म्हण म्हाका दुबय वचचें पडलें। अरे तुवें ताचो फोन नंबर आनी एड्रेस हाडला मरे?
0: घे।
1: अरे पाप्या, हो फोन नंबर न्हय, हो पीन कोड नंबर।
0: जाव रे, नंबरूच तो, हाच्या वयल्यानूच फोन नंबर सोदून काड मरे।
1: देवा साहेबा, हे म्हाका दुबय पयशे जोडपाक धाडच्या परस पिश्याच्या हॉस्पिटलांत धाडटाशे दिसता। बरें आसा, काडटा सोदून।
2: अयो यो स्वामी,
1: हू आनी आयला जीव खावपाक।
2: क्या तुम सचमुच दुबय को जाता क्या?
1: अरे स्वामी, तुगेले ते अय्यो आयकून वाज आयलो, माशी बंद कर दय ते परस अय तरी म्हण कोणाक तरी आवडटले।
2: अय्यो, ऐसा मत कनाची, गोड को बुरा लागेगा।
1: गोडाक बुरा लागू नाल्या साखरेक लागू, पण बंद कर। अरे स्वामी, तुगेलो पोलो तांबडो कसो जाला रे?
2: अय्यो, वेरी सॉरी, क्या बताऊ, आज मैं लपड़े में पड़ गया।
1: पण जाला तरी कितें?
2: अय्यो स्वामी, मैंने आज शाने बाबा समझ कर एक आदमी के पीठ पर हाथ मारा, उसने मेरे मुंह पर थप्पड़ मारा। ये सब नया फैशन का लपड़ा है जी, वो फैशन का धोती पहनकर जा रहा था, पीछे से मुझे लगा कि वो तुम है।
1: काय नजो, तुका सवयच ती आत्त मारपाची, ते आयडेक्स घे आनी चळीत बस, तितले म्हणसर हांव दुबय वचून येता।
2: अय्यो, एक छोटस काम करना जी, ये नारियल का शुद्ध तेल मेरे बाप ने भेजा था, ये मेरे बेटे को देना, उसे बताना कि बॉक्सिंग खेलने के पहले और बाद में लगाना।
3: आगे बाये, तुम्ही हांगाच, वेळ जायत आयलो पूण तुमगेले चकाट्यो जायनात, विमान चुकले जाल्यार बसात तकलेक हात लावन।
1: आगे, विमानाचे टिकेट्यो म्हजे कडेन आसतना विमान कशें वतले? सगळे आयले बगर विमान कस सोडटले?
4: चलात चलात, बेगीन करात, टॅक्सी हाडली, वेळ टळस आसा, चलात चलात।
0: बरें जालें, शाणे बाब आतां दुबय पावतलो, तुमी आतां ग्रेस जातली, शाणे बाब भांगर हाडलो बगर रावचोच ना।
3: भांगर हाडटा काय भांगराकारीन हाडटा देव जाणा, बरे करून परते आयल्यार पुरो, हे एक नंबरचे झेंडे फकाण।
5: आगे बाय, शाणे मामा गेले काय कितें?
2: अय्यो, ये नारियल क्यों लेके आया जी?
5: हे नाल म्हाका दुबय धाडचे आसले, आता हे काळीज कशे धाडू?
3: कितें, तू गेले काळीज?
5: अशे कितें करता, हांव म्हाजे काळीज थोडेंच दिता, जाकीन म्हाका रानडुकराचे काळीज दिले। शानुमाम गोंयच्यान डायरेक्ट फ्लायटार दुबय वतात, म्हटले हे काळीज धाडया, थंय खंय मेळटा ही?
2: अय्यो, लगता है शनु बाबा उड़ गए, अब हम घर जाता।
4: अरे शाणे बाब, जाला तरी कितें, सांग मरे पाप्या।
3: कितें जाले, तुम्ही परते कित्याक आयले?
0: विमान चुकले काय कितें, तिकेटी बी सारक्यो नाशिल्ल्यो काय कितें?
2: अय्यो, क्या लपडा हुआ जी?
5: पूण हांव म्हणटा सगळे सामान खंय आसा, चोरांनी चोरले काय कितें?
1: रावात रावात, सांगता सगळे। आतां खंय विमान कंपनीन नवो कायदो काढला, विमानान प्रवास करतल्यांक मनीस धरून फक्त 20 किलोच वजन व्हरूंक मेळटा।
3: मागीर
1: कितें, सगळ्या सामानाचे वजनूच 20 किलो जाले, म्हणटे हांवें सामान धाडून दिले आनी परतो आयलो, ते सामान पावले म्हणटकच वतलो केन्नाय तरी।
5: आरे मामा, पूण ते सामान कोण देवन घेतलो रे थंय?
1: देवा साहेबा, हे म्हज्या लक्षांत आयलेच ना।
0: कुकळी, आतां तुझ्या घरकाराक फोन मार, तो येतलो व्हरूंक।
6: अय्यो, सब लपडो वाजी।

नाटकुल्यात भाग घेवपी कलाकार आशिल्ले शाणेबाब प्रिन्सन रॉड्रिगीस, दिन्याबाब रोजबन कार्डोजो, घरकान अश्विनी नायक बकुळी, ऋतुजा सावंत, जाकी सॅड्रिक डिमेलो, बाल सुब्रमण्यम, अनिल केलगिनमनी। तुमकां खबर आसा न्हय गोंयची खंयचीय कार्यावळ मांड्या शिवाय सोपना? तर आयकुया मांडो चांदण्याचे राती।

0: धांवपी आशिल्लीं किंबली फर्नांडीस, कॅनिमा रॉड्रिगीस, रेमिजा बार्बोजा, जरीना क्रूज.
1: गोंयच्या सोबीत सैमांक कुशीन खेळटना मनांत बुलसणी घालतात ती ह्या सोबीत सैमाची आनी अशा वेळार अचित मनांतल्यान कविता सुचतात तर अशीच एक कविता घेऊन येता तुमच्या मुखार बाय रेमिजा.
2: म्हजे कवितेचे नाव आकड्यांचो एकवट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सगळे एकठांय भोंवताले माये माये मोगान रावताले माणयेंतल्या मण्या वरी सोबीत बरे दिसताले. एक दीस साली झगडीं उलय उलय उलयले हातांत घेवन बडी एकामेकाक बडयले. णव म्हणूंक लागलो हांव आठा परस व्हड. 8 म्हणूंक लागलो हांव 7 परस व्हड. सगळ्या परस एक ल्हान एकलोच तो भोंवतालो. भोंवता भोंवता 0 ताका वाटेर मेळ्ळो. 1 आनी 0 मेळून जाले 10. जाले 10 सगळ्या परस व्हड मान मेळ्ळो गा मेळ्ळो गा.
0: आवडली न्हय तुमकां कविता? तर ऐकयात बाय माधुरी चौगले हाच्या आवाजात मोनोलोग.
3: हांव आतां अभ्यास करचेच ना, म्हाका सामकेच पुरो जाला. तुमीच सांगात पळोवया, आमकां भुरग्यांक म्हणून खेळन दिसना, नाचन दिसना, ही मम्मी उठसट फक्त अभ्यास कर म्हण सांगता. सकाळी 8 जाली शाळा सुरू, 2:30 वरांचेर ट्युशन, 5 वरांचेर होमवर्क, मागी रात जाली म्हणटकच पप्पा अभ्यास घेता. म्हजी तकली सामकी फुटपा कडे पावल्या. देवा म्हज्या, कित्याक रे तुवें ह्यो शाळा काडल्यो? ही मळबा तुट्टा ती सवणी.

0: आशिल्ली विविध रंगी कार्यावळ सादर केली अवर लेडी ऑफ स्नोज हायस्कूल राय शाळेच्या भुरग्यांनी.
1: ऐकूपेनो निकतीच तुम्ही ऐकली खळार मळार ही कार्यावळ, आणि ह्याच कार्यावळी भितर तुमकां आयकुपाक दिता ऋषिकेश साने हांचो आवाज.

मुखार ह्याच कार्यावळीन तुमका आता ऐकुपाक दिता अक्षय नायक आणि बिंद्या वस्त नायक हांचो जोड आवाज मयुरेश वस्त हांच्या संगीताक तुकाराम शेट हांची गीतरचना

जाळाय पण तू असले म्हणतोस मजे काळीच घोशील बत्ता बल या संसारातली तूच मजी क्रॅस काय पण

1980 सालांत प्रकाशित झालेलं याराना या चित्रपटातले गीत तुम्ही किशोर कुमार यांच्या आवाजानं ऐकले. संगीतकार आशिले राजेश रोशन. अंजान हांनी या गीताची रचना केलेली असा. ऐकू बनू. इष्ट हे आमच्या जीवनात खूप खूप गरजेचे असतात. ते एक असे नाते असतात ज्या नात्यात विश्वासाची खूप गरज असता. तर आता गाता रे मेरा दिल या कार्यावळीन आता फुडले गीत ऐकूया पाठशाला या चित्रपटातले. संगीतकार असतात हनीफ शेख आणि सलीम मर्चंट. यांच्या आवाजात हे गीत ऐकूया.

पाठशाला या चित्रपटातलं हे गीत तुम्ही ऐकलंय. ऐकू पॅनो, आमच्या सगळ्यां पहिली जे इष्ट असतात ते आम्ही देवाक मानू शकतात किंवा क्योंकि देव असे असतात जे आमकां प्रत्येक परिस्थितीन साथ दितात. खंयची वाईट परिस्थिती असू ते आमच्या खातीर सदांच असतात. तर आमचे पहिले मित्र, पहिले इष्ट आम्ही देवाक मानुयात. त्याच निमतान पाठशाला या चित्रपटातले हे सुंदर अशा गीत ऐकले आम्ही. आता ऐकूया अरिजित सिंग यांच्या आवाजात हे गीत.

यातूनच एक चित्रपट असात, सोनू की टिटू की सिटी. हो चित्रपट 2018 सालान प्रकाशित झालेलो असा. संगीतकार असात रोचक कोहली आणि त्यांच्या आवाजान आणि अरिजित सिंगच्या जोड आवाजान तुम्ही ह्या चित्रपटाचे गीत ऐकले. कुमार हांनी या गीताची रचना केलेली असा. तर आता ऐकूया मन्ना दे आणि किशोर कुमार ह्यांच्या जोड आवाजान हे गीत.

1975 सालान शोले हो चित्रपट प्रकाशित झालेलो. त्या चित्रपटातले हे सुंदरशेशे गीत तुम्ही किशोर कुमार आणि मन्ना हांच्या जोड्या वजन ऐकले. संगीतकार आशिले आर डी बर्मन. आनंद बक्षी हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, शोले या चित्रपटान जय आणि वीरू हे दोन पात्र असतात. या पात्रांच्या आधाराचेर इष्ट या विषयाचेर हो चित्रपट प्रकाशित झालेलो असा. आता ऐकूया विशाल डांडलानी हांच्या आवाजान हे गीत.

दोस्ताना या चित्रपटातले गीत तुम्ही विशाल डांडलानी हांच्या आवाजान ऐकले. संगीतकार आशिले विशाल शेखर. अन्विता दत्त गुप्ता हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चंदन आणि गाता रे मेरा दिल ही कार्यावळ तुम्ही ऐकताली. 11:30 झाली असतात आणि या कार्यावळीचे आता फुडलं गीत ऐकूया शंकर महादेवन हांच्या आवाजात.

इष्टानो, दिल चाहता है या चित्रपटातलं गीत तुम्ही शंकर महादेवन यांच्या आवाजानं ऐकलंय. हो चित्रपट फरहान अख्तर ह्यांनी निर्देशित केलेला असा. 2001 सालान हो चित्रपट प्रकाशित झालेलो. आता ऐकूया नीरज आणि कविता सेठ ह्यांच्या जोडावाजान हे गीत.

कॉकटेल या चित्रपटातले गीत तुम्ही ऐकले. हो चित्रपट 2012 सालान प्रकाशित झालेलो असात. संगीत निर्देशक असात प्रीतम इरशाद कामिल हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, या जीवनान आम्ही जीवन जगताना वेगवेगळे अनुभव घेतात. वेगवेगळ्या परिस्थितीन आमकां वेगवेगळे अनुभव अनुभवपाक मेळटा. तर बऱ्या काळान आमच्या वांगडा ते सगळे लोक असतातूच, पण वाईट काळान सुद्धा ते जे खास मित्र असतात आमचे, जे खास इष्ट असतात आमचे, ते आमच्या वांगडा सदांच असतात. तर आता ऐकूया दुनिया दिलवालों की या चित्रपटातले हे गीत.

इष्टानो, ए आर रहमान ह्यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकलंय. कदल देसम हो एक चित्रपट, तामिळ चित्रपट असा, जो 1996 सालान प्रकाशित झालेलो. ताजोच रिमेक हिंदीन केलेलो असा, ज्याचे नाव असा दुनिया दिलवालो की. तर याच दुनिया दिलवालो की या चित्रपटातलं हे गीत तुम्ही ऐकलंय ए आर रहमान ह्यांच्या आवाजान. मुस्तफा याचा अर्थ तुमका कळून नसतलो. मुस्तफा हाचा अर्थ असा जो आमच्या जीवाक खूप आवडीचो असा, ताका मुस्तफा म्हणतात. मुस्तफा हो शब्द मूल अरबी भाषेतला असा, तर ज्याका हिंदीन चुना हुआ असे सुद्धा म्हणतात. तर आता ऐकूया सिद्धार्थ महादेवन ह्यांच्या आवाजान हे गीत.

सिद्धार्थ महादेवन हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले शंकर एहसान लॉय. प्रसून जोशी हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, भाग मिल्का भाग हो चित्रपट 2013 सालान प्रकाशित झालेला असा आणि हो चित्रपट मिल्का सिंग हांच्या जीवनेचेर निर्धारित असा. या चित्रपटांसुद्धा

निर्धारित असा. या चित्रपटांसुद्धा इष्ट या विषयाचेर खूप बऱ्या तरेन माहिती दिलेली असा. आता ऐकूया जावेद बशीर हांच्या आवाजान हे गीत. संगीतकार असात शंकर एहसान लॉय आणि हो सुद्धा चित्रपट भाग मिल्का भाग ह्या चित्रपटातला असा.

भाग मिल्का भाग या चित्रपटातले गीत तुम्ही शंकर एहसान लॉय संगीतकार आशिले आणि जावेद बशीर हांच्या आवाजान ऐकले. प्रसून जोशी यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, मानवी जीवनान मैत्री एक असे नाते असा जे खूप पवित्र आणि सुंदर असता. ते रक्ताच्या नात्यापेक्षा खूप खूप घट्ट असे नाते असता. तर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल आणि गाता रे मेरा दिल या कार्यावळीन आज खास इष्टांच्या खातीर हे गाणे आशिल्ले. तर या कार्यावळीन आता शेवटचे गीत ऐकूया. आमच्याकडे फक्त 4 मिनटं असतात आणि हे गीत ऐकूया अरिजित सिंग आणि नीती मोहन यांच्या आवाजात सूर्यवंशी या चित्रपटातले.

सूर्यवंशी या चित्रपटातले गीत तुम्ही ऐकलंय अरिजित सिंग आणि नीती मोहन यांच्या जोड आवाजात. संगीतकार आशिले कौशिक गुड्डू. रश्मी विराग यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, मित्र, इष्ट हे आमच्या जीवनात खूप गरजेचे.

गरजेचे असतात? असे म्हणू शकता आम्ही की ज्यांच्या जीवनात मित्र नसतात त्यांची तुलना आम्ही रेगिस्तान सारख्या प्रदेशाकडे सुद्धा करू शकता. म्हणून माझ्या ऐकुपांक हांव खास सांगता की पाच न्ही तर दोन तरी मित्र असे बरे मित्र करचे. तर याचबरोबर गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ हांगा सोंपता. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीचो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: 233 अंशिक मीटर म्हणजे 1287 किलो शेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. ऐकू पॅनो 12:10 झाली असतात. आता ऐकूया अस्तुरी ही कार्यावळ.

0: ताले
1: तुम्ही भात कांटाले म्हटले घरांनी मुसळांनी किती किती तयारी लागची करची पडटा कांटाना
2: काटन काय ना भात उकडूपाचे बरे करून सुकोवपाचे आणि त्या मुसळ असता लोकणाचे कोळ असता आणि मुसळ असता तुझ्याने येते माझ्या आणि वांग्याचे असता लाकडाचे थोड्यांचे असतात बेस्ट थोड्या चिऱ्यांचे थोड्यां सगळ्या घरान घर असता तू ते मुसळांनी काढप
1: हय तिकडे सकाळी बीन काढू
2: पावतो त्यांना टाइम गावन भाय डोंगराचं सकर मिरसांग वाट शेतां चल भुरग्यां शिरी लोकां टायम गावन
1: डोंगरार वच म्हणजे किती करताली डोंगरार तुम्ही लाकडां
2: पूण डोंगरार ताका लागी आमक ते पडटाले खूब लोक आम्ही सगळे लोक वयताले बरो
1: जळू हाडपाक आणि मी तो खंय दवरप हाडून
2: हाडून खोपी बांधप सुट्टांचे भायर दरवांनी आणि ते खोपींनी तुका लाकडां धाडप पावसभर हे करप परत मागीर जानेवारी म्हयन्या वचप
1: फुडल्या पावसा खातीर
2: वर्सभर दवरप आणि मागीर तो सोपलो ना आणि परत वसप वयर
1: आता इतलो जळू लागना
2: ना आता जळू लागना आणि आतलो कोणूच तो जळना बाय आम्हीच पण जळटा
1: धुवर जाता म्हणून
2: पळय आतलो काय शिलेवाची घर ना आतलो काजू म्हणून लागता
1: काळी जातात हय तू दोंगरार जळू हाडपा वताली
2: आता नजो आहे
1: माझी आता जायना
2: हय फाटी ऑपरेशन केले फाटी कोणी
1: हय
2: दोंगरारूच पडले न्ही
1: अशें
2: मागीर मुखार खूब ते पण त्रास जाले कमर अशें चल्ले पांय दोनी चलन जाले ते पडोंक लागले गोवा आसतान बडो आमचो मागीर खूब म्हाका वाडे दोतोरान पणजे इस्पतालां खूब हे वळखीन हे केले ऑपरेशन केले बरें जाले हा
1: पहिली काम भरपूर केला काजी बीन असा तर तुमगे
2: तसले काय ना आंबे ना काजी ना काय
1: ते विकते
2: एक सगळे विकते आणि आता आम्ही ते बाड करा बाड घेऊन कावते घातलेले ते आमक खाऊक जाता पाच जण भावांक
1: खावपा पुरतेच लागता
2: खावपा लागता
1: हय
2: त्याच वडा ना
1: आता पाडेली बीन मेळना म्हणटा न्ही मागीर
2: जाला पाडेली आता हे कोण वाडे पायां बी घालून टक टक टक वयर वयता आणि उडयता खंयचे वाडे येता ते
1: पुष्पावती बाय तुम्ही आमकां तुमच्यो पयलींच्यो जेन्ना तुम्ही धड धाकट आशिल्ल्यो काम करताल्यो त्यो खबरो सांगल्यो तेन्नाच आमकां एक बरीशी गजाल सांगात ती तुमकां खावपाक कितें आवडटा रांदपाक खावपाक कितें आवडटा तुमकां
2: पयलींच्यान म्हाका याद येता
1: कितें ती
2: खाली ती तेऱ्या भाजी सगळी भाजी खाल्ली त्यो आमकां उगडा साग बाय येत म्हाका जाल्यार बरें आतां खाण बरें लागांक करता म्हाका आनी आतां लोक बीन तुमी मिक्सराचे वाटत सामकें बरें लागना फातरी वयले
1: बरें लागता नुस्तें खाता तुमी कसलें नुस्तें
2: आम चड मोठें नुस्तें खायना बारीकशें म्हाका मोठें नुस्तें घोस्तना बारीक अशें मोतया सुंगटां बारकेली तसलें अशें खापिश्यो तसलें म्हाका नुस्तें बारकेलें अशें
1: तुमी केन्ना मानस बीन केल्या
2: पयलीं केल्ली आमी गोवा आसतना आशिल्ली बाय आमकां पयलीं
1: कसलें काम आसता थंय मानशेचें
2: मानशे उदक पड म्हणटे जाळ लावप न्हू
1: कितें लावप
2: उदक पळय भरती सुकती जाता तेन्ना जाळ लायता न्हू
1: जाळां लावप
2: आनी तेन्ना ती आमी ती लायताले गो डियर आमचे आनी मागीर ती 3 वर्सां पावणी ती 3 वर्सांनी मागीर दुसरो घेतालो
1: हय आणि मागीर
2: हाडप ती हाडप मागीर ती लोक पडे पयली नुस्तेकार येताली व्हरपाक आणि ती मागीर व्हरताली
1: विकपाक
2: हय आमकां जाय तें दवरप उरलें कारण तेंका दिवप
1: खावपाक जाय तें दवरप
2: तेन्ना सवाय न्हू सगळें आठ आणि चार आणि दोन इतके
1: आणि
2: बी कितले आता खंय 200 बी वाटले पळय 13 सुंगटां मोटेली
1: गेली
2: खाताले पळय
1: सुंगटांचे कितें करताली तुमी हुमण
2: कडीच करताली बाय
1: आमकां आतां एक हे सांगात न्ही सुंगटाचे हुमण तुमी कशें करतात एक आमकां रेसिपी सांगात
2: आमी बाय एका सुंगटा सिंपल आमी करता फोण्णां बीन आमी मारिना एका हळद कोथंबीर घालप आमटां हाडनाल्या बी आंब्या सोल घालप सुंगटां कडे
1: आनी
2: बाकी दर्या नुस्त्याक ही सोलां
1: अशें आसा
2: आनी कांदो घालप एका वायले नुस्त्या नुस्तें हेका दर्या नुस्त्याक आमी कांदो घाली
1: कांदो घालिना
2: हे नुस्तें गांवटी नुस्त्याक कांदो घालता
1: दर्याच्या नुस्त्याक
2: घालिना हे भिडणा सोलां
1: भिडणाची सोलां
2: कोथंबीर सगळें तें घालता
1: आनी मागीर शिजोवप
2: शिजोवप
1: शिजता नुस्तें केन्ना घालप खतखत्यार
2: खतखत्या ते खतखत कडये खतखतेले ना ते मागीर नुस्तें घालप मीठ घालप सोलां घालप
1: आणि भाजी सांग न्ही एखादी कसली भाजी तुमकां आवडटा तुम्ही केन्ना
2: भाजी कसली खाता बाय भुरग्यां नाका हांव खाता आनी त्या धाकटे जाडे आमच्या जाय वाड्या भाजी भशेन कसली भाजी मुस्का पाल्या तर आमचे आसप

0: मशीन तें पाल्या दिले म्हाका घोस्तान खाता बाय सांगून आखून पाल्याची जाय म्हाका कळ्ळें कसली
1: पाले भाजी
0: पाल्याची कसली पाल्याची जाय म्हाका भाजी जाय म्हाका बाय
1: तू करता
0: करता
1: अजून करता
0: अजून करता बाय म्हाका जाय
1: हा
0: आयज अशी हांव न्हय
1: आणि एक सांग म्हाका तुवें सांगले आम्ही आयकला की तुमचे कडेन भात काणपाची गिरण तुम्ही चलयताली म्हणून
0: आसा 25 वर्सांनी बाय
1: चलयता
0: चलयता
1: कशी म्हणून सुरू केली तुम्ही सुरवात
0: ती लोकांनी बाय पोरणी एक गिरण आहे तितल्यान तेन पैसे बी नाही गोवा गोवा आसता न्ही गजाय ती कोणाली गिरण वाडयली आशिल्ली ती 5000 गिरण आलेली आजून बरी आहा आणि ती आम्ही मागीर जागो घेतलो गोवा आणि एक शेड बांधली आणि तितून ती घातली आणि ती आजूनही चलता
1: घराच कडे
0: ना घर सकल यांच्या घराकडे यांच्या वयर आमचे सकल हय ती गिरण चलता एक आयतारा आयतारा येता भरपूर भात
1: कितें करता तुम्ही भात
0: तांदूळ
1: तांदूळ
0: करता
1: हय आणि
0: पिठाचे येयले मग ती परत जाती फुटो लागली बेळगांवची वाडलो आली ती आता बरी चलन म्हणजे
1: पीठ म्हणजे गव्हाचे पीठ
0: गव्हाचे नाश्त्याचे कसले पीठ करप
1: कोण चलयतालो ती
0: चेडो आता
1: आजून आता
0: घोव गेले चेडो आता पिठाची तर आता आज चेड्यान सकली हेजी हाडली लायटी वयली हाडले सकल चलयतो मिरसांगे पिठो करता मसालो करता सकल करता व्हडलो
1: सुरवात ही तुम्ही केली
0: आम्ही केली गोवान बी
1: फक्त भात काढताली पहिली
0: वातान पीठ काढताल मागीर ती गिर पोळली न्हू ती दाती परत परत लागली फुटपाक हय मागीर ती आम्ही त्या चेड्यान घातल्या त्या सकल हय आणि मिरसांग काढता मसालो करता हय
1: आता म्हाका सांगात आता गिरण म्हटलें की तिका लायट जाय
0: लायट आसा
1: लायट गेली जाल्यार कितें करतात मागीर
0: बंद करता
1: बंद करचें पडटा
0: चालू करूं जाय
1: ती
0: मातशी पयली गेली म्हणटकूच सोडचें पडटा सोडली परत ती दिवाळ केली परत धापली परत इस्कुलान परत चालू करता
1: आम्ही आयकला तुम्ही फोवूय काढटा म्हणून
0: वर्सा एकदां फोव काढटा पयली खूब काणी बायचे गोबी आसतना आतां सगळे ते भायले फोव येता मुगो आनी गिरायक जायना
1: दिवाळे कडेन काय सादा
0: ना दिवाळे कडेनूच हय म्हयनोभर पयली काणटाली आतां ना आतां 8 दीस 10 दीस काणटा मानाय गावना आतां आम प्याती वयली उज्या वयली मशीन आसा मशीन आहा म्हणल्यार ती उज्या हांगा चाळून काडपा जाय भायले मनीस आतां येना
1: आणि चलता येतात लोक फोव काढपाक
0: फोव काण येता लोक येता पयली खूब काण म्हयनोभर काणटाले गो आसतना
1: दिवाळे कडे
0: दिवाळे कडे दसरे 8 दिसा म्हणल्यार काणटाली दिवाळे म्हणल्यार आज बंद सगळे लोक येताले आनी सप्लाय करतालो ते ट्रक भरून व्हरतालो आनी साक हय आनी आतां घो गेले तितले ना लोकांनी सगळ्यांनी आतां वयले फोव घेता दुकानाचे
1: दुकानाचे
0: सगळे आतां लोक घेता
1: ते सवाय आनी बेगीन आयतेय मेळटा
0: आनी चिकचिकी काय जाता आनी आमचे उज्या वयले न्हू ते बरे येतले आमी गिरायक भरपूर येताले खूब
1: गांवठी फोव
0: गांवठी फोव
1: आणि हे पळय आसा फोव काढून तुम्ही केन्ना विकल्या विकल्या
0: खूब बाय भरपूर पयलीं विकल्या घो आसतना आतां म्हणून पोरू म्हळ्यार चेड्यान थोडे काडलेले पूण खोपले हा रोखडे खोपले
1: खंय विकतात तुम्ही गिरणीरुद्ध व्हरता
0: गिरणी व्हरता लोक येवन व्हरता लोक कोण तो उज्या वयले म्हणटा ते खबर आहा त्यात येवन लोक व्हरता हय जाल्यार लोक दुकाना वयले व्हरता ते मग वर्सभर आमचे कांयच जायना ते उज्या वयले न्हू दोळ्यांनी पळयलेले आनी हे तुका मिशिना वयले न्हू ते मिशीन हांगा साकून थंय भोंवता सुर्या आनी जितें उरता हे उरता आनी ते पिड्ड्यार जाता 8 दीस उरले म्हणटा ते मिशीन बसोवना दोळ्यार बसोवना
1: फोव कशे काणटात कितें तयारी करची पडटा पयली
0: आतां उदक भरूं आमकां ताकी या बाय दवर ताकी उर ताकयान उदक भरूं जाय मुगो आनी तितून मागीर भात वचूंक जाय फाल्यां काणटले म्हळ्यार आयज भात काडूंक जाय आनी फाल्यां ती तुका सांजे 4-3 पासून भात तें फुकता आतां घातलें म्हणटा उदक 12 सुमार घालूं जाय सांजे फांतोडीचे 3 पासून तें काडूं जाय आनी ते मागीर काडटा सकयल घालता आनी मागीर ते येदे येदे पाटले आसता पेस्टलीचे फाटल्यान घालता आनी ते मागीर ते धवळटा बडे आनी ते आनी मागीर मागीर काडटा आनी गिरणी घालता पासून मनीस आसता चुली कडेन दोग जाण मनीस आसता
1: गरम गरम काडप
0: फुलोवं जाय तें भात चणे फुलयना तशें फुलोवं जाय
1: आनी
0: ते बॉयलरा वयले मातशें तुका जिते कशें रावता बसोवना
1: कामूय आसा मनशांय लागता
0: खूब आनी न्हीद बरी न्हीद आसना
1: रातभर करप
0: रातभर न्हीद तुका आसना कशीच न्हीद गावना मिशीन ते गडू गडू आता न्हू रात ते बॉम्ब मारता मानाय बाडे हे कर तेंकां बरें खूब त्रास जाता
1: पूण खावपाक तेच बरें लागता न्ही फो
0: तें बरें लागता उज्या वयले सारके दोळ्यान दिसता न्हू भात फुलता करपला बरें आसता सारकें कळटा तुका आनी ते बॉलरा वयल्यान दिश्टी पडना
1: दिश्टी पडना भितर कितें करता

0: 这就搞起来了呀，你看看啦，都是
1: 嗯
0: 那个。
1: 嗯嗯嗯嗯。
0: 那白领什么玩意少跟人玩人瓜，这少跟人阿布子，有鬼阿布子叫人看阿布子，少跟他们玩不啥的跟。白领玩的连看都是买包了，出去搞点啥嘛去的，还得我给你买的。
1: पुष्पावती बाय, आता पळय आम्ही म्हणतात न्ही सगळे, आता आमी नवे नवे पळयता, जे पयली तुम्ही पळोवन आशिल्ले ते आताची भुरगीं पळयतात. हो बदल तुम्ही कसो पळयता, पयलींचे आनी आताचे हो जो बदल घडला, ह्या बदला कडेन तुम्ही कशी पळयता? तुमकां कितें दिसता, हो बदल जाय आशिल्लो, नाका आशिल्लो, कितें दिसता तुमकां?
0: नाका आयलो कित्याक कसो ना, हे आतां जाता त्या प्रमाणे ते नाका आयलो. पयली पळय कपडे उणे जावन, जेवण खाण उणे जावन, पयशे उणे जावन, बरें कशें आयले आरोग्य पयली बरें आयलें खरें सारकें. आतां बरें बरें खाता, बरें कपडे घालता, बरें आरोग्यच बरें,
1: आरोग्यच बरें ना. हय, तुमचे वय पळयले, तुमची तेवान मनान तुमची उमेद पळयली, आमकां जगपाची एक उमेद, एक दृश्टी आमकां दिश्टी पडली हातूंतल्यान. आताची बायल ही घरांतल्यान भायर सरता, कामांक वता, आपल्या घरकाराच्या खानाक खानो लावन नोकरी करता, पयसो कमयता, घर चलयता. अशा बायलांक तूं कितें सांगूंक सोदता?
0: ती संवसार करता न्हू बाय, आपणा जाय म्हणून संवसार करता. पूण आस मातशें कितें कोण नाशिल्ल्याच्या भुरग्यांचे मातशें आडखळ कशी ना. हय, पूण थोडे आतां कितें आसता, घरांत जाणटे मनशां आसतात, नाका जाता न्हू तशें जाता. तेंकां थोड्यांक कितें आपले आपूण आसूं, तें थोड्यांक जोड जाता, थोडी बरी बरी आसता, माय आसा म्हण आसा म्हणटा, म्हण काम करता म्हणटा.
1: म्हणटकच तुमकां अशें म्हणपाक जाय की दोगांयनी एकमेकाक सांबाळून घेवन संवसार करपाक जाय.
0: करूंक जाय, आमी केला तसो बाय, आमी एकमेकाक सांगून घोवान बायलेन तेने पयली आवय बापायक सांगप, मागीर आमी हय ना म्हणप संवसार केलो बाय, आनी केलो बरो, खूब केलो,
1: बरे भशेन केलो,
0: बरे भशेन केलो बाय. तशें आमचे बाय भुरगे बाय बरें करा, बरें खाया, आमी तुमकां जागो घेतल्या, घरदार करून दवरा, तेजे आनी करा, बरें करा, खाया.
1: तुमचे हे विचार आमच्या प्रत्येक बायलेच्या मनांत रुजू आणि सुखी संसार घडू. तुमकां चड आणि चड देव बरे करू.
0: तुकाय बरे, तुमकाय देव बरे करू बाय.
2: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
3: दोनशी 3300 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्शेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल. इश्टानो, अस्तुरी ही कार्यावळ आमी ऐकतात. या कार्यावळीन तुम्ही ऐकले पुष्पावती नाईक हांची घेतलेली मुलाखत. तर ही कार्यावळ फुडे व्हरताना आता ऐकूया तन्वी वाळवाळकर हांच्या आवाजान हे सुंदरशे गीत.

तन्वी वाळवळकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिल्ले अशोक पत्की, श्रीधर कामत हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया उषा आमोणकर हांच्या आवाजान हे गीत.

ऐकपॅनो, उषा आमोणकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकलंय. संगीतकार आशिले अजीत कडकडे, दोतोर गोविंद नाईक हांनी या गीताची रचना केलेली असा. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल आणि अस्तुरी या कार्यावळीन. आता ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार अशोक पत्की आणि साधना सरगम यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलंय. आता ऐकूया नेहा राजपाल यांच्या आवाजात हे गीत.

नेहा राजपाल यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अजय नाईक, चंद्रिका पडगावकर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया दिव्या प्रभू यांच्या आवाजात हे गीत.

दिव्या प्रभू यांच्या आवाजाने तुम्ही हे गीत ऐकलंय. पुरुषोत्तम पै संगीतकार दोतोर बिकाजी गणेकर यांनी या गीताची रचना केलेली असा. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. 12:57 जाल्ली असा. इष्टानो अस्तुरी या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया गौतमी हेडे यांच्या आवाजाने.

गौतमी हेडे हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक पत्की. रमेश वेलुस्कर हांनी या गीताची रचना केलेली असा. आणि या गीता बरोबरच अस्तुरी ही कार्यावळ हा सप्ता. इष्टानो एक वराचेर तुमकां ऐकूंक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केले हिंदीतल्यान खबरो. आणि 1:05 मिनटाचेर म्हादय स्टुडिओतल्यान तुमकां कोंकणीतल्यान मुखेल खबरो ऐकूपाक मेळटले.

नमस्कार, हांव स्वाती बोरकार, हे आसात काय मुखेल खबरो. भारत विकसीत भारत जावपाचे दिकेन वता तेन्ना राष्ट्रातले तरणाटे शारिरीक आनी मानसीक नदरेन घटमूट आनी आत्मविस्वासान भरिल्ले आसूंक जाय अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीत विकसीत भारत संकल्प अभियानाच्या नशामुक्त युवा मोहिमेच्या सुवाळ्या वेळार सांगले. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आयज

नवी दिल्लींत जाल्ल्या आयतार सायकलाचेर ह्या 1400व्या आवृत्तीत वांटो घेतलो. ही कार्यावळ नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत जाली. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी पिंगली वेंकय्या यांच्या 150व्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपली. पिंगली वेंकय्या हे भारताचे राष्ट्रीय ध्वजाचे शिल्पकार आसात. उझबेकिस्तानाचे विदेश वेव्हार मंत्री आयच्यान ह्या म्हयन्याच्या 5 तारखेमेरेन भारताच्या दौऱ्यार आसतले. केरळात उटंगराच्या पावसाक लागून व्हड प्रमाणात विध्वंस जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भोगापुरात अल्लुरी सीतारामा राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केल्ल्या खातीर आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी मंत्री आनी अधिकाऱ्यांक परबी दिल्या. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश चाचणी म्हळ्यार नीट पीजी 2024 खातीर तयारीचो नियाळ घेतला. केंद्र सरकारान 10 ऑगस्टाक जावपी नेमान म्हयन्याळ्या हस्तांतरणाच्या अतिरिक्त हप्त्याप्रमाण राज्य सरकाराक 1,09,019 कोटी रुपया हस्तांतरीत केल्यात. आणि भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, राजस्थान, हिमालय, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्या आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

विल मिक्स यांच्या आवाजात तुम्ही हे कतार ऐकले आणि त्यांनीच या कतारची रचना केलेली असा. आता ऐकूया लॉरी यांच्या आवाजात हे कतार.

मैन फॉर म्यूजिक तुमच्या मुखार दोत्ता कॉमेडियन जीजा सांताव हाची पांचवी जोक्स आणि कांद्रांची कॅसेट हॉलिडे म्युझिक क्रिस कुरेया.

लॉरी हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकलं आणि त्यांनीच या काताराची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हा माधवी चॅनल. कानळा ओळा ही कार्यावळ आम्ही ऐकतात. या कार्यावळीची आता निमणे कातार ऐकूया जोस रोड हांच्या आवाजान.

संगीतकार जॉसिनो जॉस रोड हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि त्यांनीच या कातारची रचना केलेली असा. आणि याचबरोबर काना ओळा ही कार्यावळ हांगा सोपता. इश्टानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. 1:30 तुमकां ऐकूंक मेळटले मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो मराठीतल्यान खबरो. तर ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल.

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद.

0: ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं नशामुक्त भारत अभियानाचं उद्घाटन दुरस्त पद्धतीनं झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी नेहमीच अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीला बळकट करतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ओदिशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजम इथं विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. पहिल्या दिवशी त्या कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी गंजम जिल्ह्यात तप्तपाणी इथं मां कंधुनी देवी मंदिरात जाणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर आणि कटक इथं पोलिसांच्या सुमारे 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रण, निगराणी आणि इतर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. हातमाग क्षेत्रातल्या नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशानं दिल्ली आयआयटी इथं आयोजित हातमाग हॅकेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीची काल सांगता झाली. वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेत देशातल्या हातमाग क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी तंत्रज्ञान, डिझाईन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देण्यात आला. या हॅकेथॉनमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातले नवोन्मेषक, संशोधक आणि तज्ञांना एकाच व्यासपीठावर हातमागांचं आधुनिकीकरण, शाश्वतता, बाजारपेठेत प्रवेश आणि विणकरांची उपजीविका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करता आली. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंगेयूनचा 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं बीडब्ल्यूएफ विश्व टूर विजेतेपद पटकावलं आहे. 17 वर्षीय तन्वीनं तैवानच्या ताई झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज जुडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. जुडोमध्ये पुरुष

0: महिलांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश घांगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील, तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लॅन्तोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टीयोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी दिली. 27 घरं पूर्णपणे उध्वस्त झाली असून 196 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. 5692 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. मृतांचे नातेवाईक आणि घरं गमावलेल्यांना सरकार मदत करेल अशी हमी सतीशन यांनी दिली. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. पेरू देशातल्या नाझका शहरात जगप्रसिद्ध नाझका लाईन्स पाहण्यासाठी हे पर्यटक निघाले होते. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. पेरूच्या अध्यक्ष केईको फुजिमोरी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. इराण आणि मध्यपूर्वेतल्या अनेक देशांनी केलेल्या विनंतीवरून आपण इराणवरचा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धबंदीबाबतच्या एका संभाव्य कराराच्या रुपरेषेवर सहमती झाल्याचा दावा या देशांनी केल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणवरच्या लष्करी कारवाईसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत, मात्र मुत्सद्देगिरीला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी नियोजित हल्ला स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची समुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणं तसंच इराणच्या आण्विक आव्हानाचा अंत या गोष्टींचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणनं अमेरिकेच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा दिला नाही. स्पेनमध्ये स्यूटा इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरून स्पेन आणि युरोपियन युनियनच्या काही सदस्य देशांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं येत्या मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पेनच्या भूभागावर प्रवेश केला. त्यानंतर युरोपियन युनियनमधल्या 22 देशांनी या समस्येवर एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची तसंच सीमाभागात अधिक कडक नियंत्रण लागू करण्याची मागणी केली होती. भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चीनी नागरिकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया पुढल्या आठवड्यापासून सुलभ केली जाईल असं चीनमधले भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाच्या पहिल्या ओपन हाऊस कार्यक्रमात बोलत होते. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारतातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगण, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुझे कॉलेज का टाइम याद है?
2: अरे कॉलेज की यादें छोड़िए, कितनी बातें भूल गया हूँ. तब का बैंक अकाउंट

0: याद नहीं है।
1: बैंक अकाउंट पुराना हो तो पता चल सकता है।
0: कहाँ से पता चलेगा?
1: उद्गम से।
2: RBI के उद्गम पोर्टल पे रजिस्टर करके लॉगिन करें और अपने डिटेल्स डालकर 10 साल या उससे पुराने निष्क्रिय खातों को सर्च करें। बैंक से संपर्क करके खाता सक्रिय बनाओ।
3: आज ही सर्च करूंगा।
1: तो आज की चाय तेरी तरफ से।
4: RBI कहता है,
5: जानकार बनिए, सतर्क रहिए।
6: 233 वर्षिक मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हा माधव चॅनल ऐकू पण 1:41:07 झाली असा आणि आता ऐकूया आईच्या कार्यावळीची रूपरेषा। कार्यावळीची रूपरेषा ऐकल्या उपरांत तुमका सदाफुली ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली। 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, तर 2:15 दुपहर समाचार, 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली। 3 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो, 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमका ऐकूपाक मेळटल्यो। आयची निमणी सभा सुरू जातली। 5:30 युवाणी कोकणी ही कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली। पड रे पावसा पड या विषयाचेर तुमका रुचा देसाय हांचे उलोवप ऐकूपाक मेळटले। 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो, 6:15 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो, 6:15 शब्दुली कोकणीतल्यान खबरो, 6:30 कातारांची कार्यावळ तुमका 6:35 ऐकूपाक मेळटली, तर 7:00 नाट्यगीतांची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली, 7:20 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो, 7:30 चावडेर या कार्यावळीन आज तुमका सोमती हडफडकर हांचे फोक म्युझिक ऐकूपाक मेळटले, 8:00 आयच्या कार्यावळीची रूपरेषा ऐकपाक मेळटली, 8:05 मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो, गीत गजलाची कार्यावळ 8:15 समाचार संध्या 8:45 9:00 News@9 9:15 स्पॉटलाईट 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक 10:00 तुमका ऐकूंक मेळटली। दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 11:12 आयची ही निमणी सभा सोपतली। ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यान वितरोवपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी। तुम्ही ऐकले आयच्या कार्यावळीची रूपरेषा।

0: इष्टानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं माधव चॅनल. आता घेऊया एक लहानसो विसव आणि काय खेळातूत ऐकूया सदाफुली ही कार्यावळ.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
2: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.
0: दोनशे 33° म्हणजे 1287 किलो हर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल. ऐकूपेनो 1:45 जाल्ली असा आणि वेळ झालेला असा सदाफुली या कार्यावळीचं. तर या कार्यावळी निष्ठानो सुरवेक ऐकूया शान यांच्या आवाजान हे गीत. संगीतकार असतात

शान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक पत्की आणि उदय भेंब्रे यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान हे गीत.

0: इश्टाण्यो, या गीताचे संगीतकार आशिल्ले अशोक पत्की. साईश पनंडीकर हांणी या गीताची रचना केलेली आसा आनी स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. या गीता बरोबरच सदा फुली ही कार्यावळ हांगा सोंपता. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आता घेऊया एक ल्हानसो विसव.
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

1998 सालात प्रकाशित झालेलं कुछ कुछ होता है या चित्रपटातलं हे गीत तुम्ही ऐकलंय. या चित्रपटाचे निर्देशन करण जौहर ह्यांनी केलेलं असा. आता ऐकूया जुबिन नौटियाल ह्यांच्या आवाजात हे गीत.

संगीतकार प्रीतम, तू छोटी मैं मक्कार या चित्रपटातले गीत तुम्ही जुबिन नौटियाल ह्यांच्या आवाजान ऐकलंय. अमिताभ भट्टाचार्य ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल. 2:41 झाली असा आणि हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावीन आता ऐकूया ये जवानी है दिवानी या चित्रपटातले गीत मोहित चौहान ह्यांच्या आवाजान.

मोहित चौहान यांच्या आवाजान आम्ही हे गीत ऐकले, ये जवानी है दिवानी या चित्रपटातले. संगीतकार आशिले प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य हांनी या गीताची रचना केलेली असत. इष्टानो, तुमका परतून एकदा याद करून दिता की आयज इष्टाक 30 दीस असा, त्याच निमतान आम्ही ही गीतं ऐकतात फ्रेंडशीप या विषयाचेर. तर आता ऐकूया लकी अली हांच्या आवाजान हे गीत.

कहो ना प्यार है या चित्रपटातले गीत तुम्ही लकी अली ह्यांच्या आवाजाने ऐकले. इब्राहिम अश्क ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया शान आणि शांतनु मोइत्रा ह्यांच्या जोड आवाजान हे गीत.

इष्टानो, थ्री इडियट्स या चित्रपटातलं एक गीत तुम्ही शान आणि शांतनू मोहित्रा यांच्या आवाजानं ऐकलंय. संगीतकार आशिले शांतनू मोहित्रा, स्वानंद किरकिरे यांनी या गीताची रचना केलेली असा. आयज फ्रेंडशिप डे आसा तूत, त्याचबरोबर आयज भारताचे राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा ध्वजाचे रचनाकार पिंगाली वेंकय्या हांचो जन्मदीस सुद्धा असा. तर त्यांकाय आकाशवाणी आयज याद दिता. आयच्या दिसा संकष्टी चतुर्थी सुद्धा असा. तर आमच्याकडे 5 मिनटं असा आणि या कार्यावळीत आता निमणे गीत ऐकूया अग्निपथ या चित्रपटातले.

0: स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजांतल्यान हे भक्तीगीत निकतेच तुमकां आयकूंक दिले.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: आता ऐकूया वैशाली सामंत हांच्या आवाजातल्या मुखावेले गीत.

आणि कामगारांक घेवन वचपी फेरीबोटीक उजो लागिल्ल्यान 5 जाणांक मरण आयले जाल्यार 41 जाण बेपत्ता जाल्यात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी इराणावेलो प्रस्तावीत लष्करी हल्लो सध्या पुरतो स्थगीत दवरपाचो निर्णय घेतला. केरळ अमात उटंगराच्या पावसाक लागून हजारांनी लोकांक मजत शिबिरांनी हालयल्यात. गोय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संधी आणि घुळी वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांधील आसा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळम, माहे, राजस्थान आणि पश्चिम बंगालातल्या काय वाटारांनी घोग्यांनी पाऊस पडटलो असो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. तन्वी शर्मा हिणे तायपेई ओपन सुपर बायलांच्या एकेरी सर्तीत जैत जोडले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिखेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आणि मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. इंडोनेशियात आयज मदुरा जुव्या लागसार दर्यात 271 प्रवासी

गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ 8:15 आयकूक रवात. समाचार संध्या 8:45 आयकूक मेळटली. न्यूज एट 9 9:15 स्पॉटलाइट. नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर 9:30 आयकूक रवात. 10 आयकूया नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. आणि इष्टानू 11:10 आमगेली आयची सभा सोपतली.

आता ऐकूया फाल्या विद्रावाच्या कार्यावेळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत. भाट साठोवपाचे तंत्र या विषयाचेर अनंत होबळे हाणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्या सकाळी 6:45. 6:50 ल्हान भुरग्यांच्या कातीची काळजी या विषयाचेर त्वचा तज्ज्ञ डॉक्टर सिमंतिनी साखरदांडे हांची मुलाखत ऐकूंक मेळटली. कलात्मक गोय कार्यावळ ही फाल्यां सकाळी 7:40 ऐकूंक रावात. समाचार प्रभात 8:00 मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश 8:15 ऐकूंक रावात.

कांदळावळ ही कातरांची कार्यावळ. फाल्यां दनपारा 1:05 रायकोग्रामांत 1:40 सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ आयकूंक मेळटली. मिड डे न्यूज इन इंग्लीश दनपारा 2:00 आयकोग्रामांत 2:15 दोपहर समाचार. हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ दनपारा 2:30 आयकूंक रावात.

फलसांजे 7 वराचेर तिन्ही सांजा कार्यावळीत ऐकूया गोमंतकातील वन्य जीव वैभव या विषयाचेर भौमानेस राजेंद्र केरकर हांचे भाषण आणि 7 वरां 30 मिनटांचेर सावडेर कार्यावळीत ऐकूंक रावात गोयची पडीक जमीन या विषयाचेर सोनिया परेश गावस हांचे उलोवप. पार्लमेंट रिव्यू ही कार्यावळ 8 वरां 15 मिनटांचेर ऐकूंक रावात. गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ 8 वरां 30 मिनटांचेर ऐकूंक मेळटली. समाचार संध्या 8 वरां 45 मिनटांचेर. न्यूज एट 9 वरांचेर. स्पॉटलाईट 9 वरां 15 मिनटांचेर ऐकूंक रावात. पब्लीक स्पीक 9 वरां 30 मिनटांचेर आसतली. 10 वरांचेर ऐकूया मनोजोक्ती गीतां आनी इश्टानू 11 वरां 10 मिनटांचेर आमगेले तिसरें प्रसारण सोंपतलें.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

उशा आमोणकरांच्या आवाजातलं हे गीत निघतेच तुम्ही ऐकलंय. रचना आशिली बाकीबाब बोरकरांची आणि ह्या गीतातल्या नायची शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोपता.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती।

0: इश्टानो सवर जावन 30 मिनटां जायत आयिल्लीं आसात आनी आतां ऐकुया कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. तांच्यांनी आयज नवी दिल्लीत व्हर्च्युअल माध्यमातल्यान विकसीत भारताखातीर नशामुक्त युवा संकल्प अभियानाची सुरवात केली. तरणाट्यांनी नशा करपापासून पयस रावून निरोगी जिणेशैली आपणावचे अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. तरणाट्यांक व्यसनमुक्त करपा खातीर 100 सप्तकांची जनभागीदारी मोहीम सुरू करतले आनी दर आयतारा देशभरांत सप्तकी कार्यावळी जातल्यो अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. घुवळी वखदांचे व्यसन तरणाट्यांक तांच्या ध्येयापासून भरकटायता आनी तांकां आपली सपनां पुराय करपाक दिना अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. फुडें प्रधानमंत्र्यांनी म्हळें,
2: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
1: घुवळी वखदांच्या व्यसनाचे गंभीर परिणाम तरणाट्यांनी समजून घेवपाक जाय अशें तांणी म्हळें. नशेक लागून करियर, कुटुंबीक जिवीत आनी लोकांचो फुडार नान अपेत जाता अशें तांणी सांगले. फुडें प्रधानमंत्र्यांनी सांगले,
2: एक आवाहन मैं कॉलेज और युनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं. आप भी कोर्स की पढ़ाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें, नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं, आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं.
1: 28,000 सुवातीवेल्यान 1 कोटी परस चड तरणाट्यांनी ह्या कार्यावळींत वांटो घेतलो. हातूंत राज्यांचे राज्यपाल, मुखेलमंत्री, माय भारत आनी राष्ट्रीय सेवा येवजणेचे आप वावुरपी, शाळा, महाविद्यालयां, विद्यापीठां, तरणाट्यांचे क्लब, बिगर सरकारी संस्था आनी आध्यात्मीक संघटनांचो आस्पाव आशिल्लो. इंडोनेशियांत आयज मदुरा जुव्या लागसार दर्यांत आसतना 271 प्रवासी आनी कामगारांक घेवन वचपी फेरीबोटीक उजो लागल्या उपरांत 5 जणांक मरण आयले जाल्यार 41 जाण बेपत्ता आसात. फेरीबोटीत आशिल्ल्या 225 लोकांक वाटयल्ल्याचे सोद आनी बचाव एजन्सीन म्हळां. बेपत्ता प्रवाशांचो सोद घेवपाची मोहीम सुरू आसा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयांच्या मुखेल्यांची 2 दिसांची बसका फाल्यां उत्तर प्रदेशातल्या लखनौ शारांत जातली. भारताच्या अध्यक्षतेखाला जावपी ही बसका नाविन्य, सहकार्य आनी शाश्वतताय हांची उभारणी ह्या मुखेल संकल्पनाचेर आधारित आसा. केरळमात नेटाच्या पावसाचो हाहाकार सुरूच आशिल्ल्यान हजारांनी लोकांक मजत शिबिरांनी हालयल्यात. राज्यातल्या 12 जिल्ह्यांनी भारतीय हवामान विभागान ऑरेंज अलर्ट जारी केला जाल्यार

लॉर्नाच्या ताळ्यातल्या एका ताळनिकतेस तुम्ही ऐकले रचना आशिल्ली जेरी आणि जॉनिता हांची. आता तुमकां आयकूंक दिता विलमिक्स आणि शेरॉन हांच्या ताळ्यातल्यान मुखावयले कांतार.

अल्फ्रेड रोस आणि रिटा रोस यांच्या ताळ्यातल्या एका कातारनिकतेस तुम्ही ऐकले, आणि ह्या कातरातल्या नाईची एकात्रांची कार्यावळ हांगाच सोपता. 233° म्हणजेच 1287 kW वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:02 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आता ऐकूया नाट्यगीतांचा कार्यक्रम.

विश्वनाथ बागुळ यांच्या आवाजातून हे नाट्यगीत होतं. रचना होती प्रकत्रेस म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. आता ऐकूया पुढील नाट्यगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातून.

पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या आवाजातून हे नाट्यगीत होतं आणि रचना होती शांता शेळके यांची. आता ऐकूया पुढील नाट्यगीत.

रामदास कामत यांच्या आवाजातून हे नाट्यगीत होतं. कुसुमाग्रज यांची रचना होती व संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आता ऐकूया पुढील नाट्यगीत.

पंडितराव नगरकर यांच्या आवाजातून हे नाट्यगीत होतं. रचना व संगीत होतं गोविंद बल्लाळ देवळ यांचं. आणि या नाट्यगीताने आजचा नाट्यगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

0: इश्टानो 7 वरां जावन 20 मिनटां जायत आयिल्लीं आसात आनी आतां आयकुया कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां. नीट परिक्षेचेर आदारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारखो जाहीर जाल्यात. जुलय म्हयन्यात गोंयात जीएसटी येणावळीत 7% वाड जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेत 20% परस चड वाड जाल्या. आता पुराय खबरो. गोंय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. सांखळे रविंद्र भवनात आयज नशामुक्त युवा फॉर विकसीत भारत हे येवजणे खाला आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जेन जी और देश के युवाओं को आह्वान किया है कि विकसित भारत करने के लिए नशा मुक्त युवा होना बहुत ही जरूरी है और उन्होंने 100 वीक्स यानी इस देश की सामाजिक संस्था, इस देश की धार्मिक संस्था और इस देश की शैक्षणिक संस्था ने 100 वीक्स का कार्यक्रम तय करे और नशा मुक्त युवा करने के लिए जो आह्वान दिया है हमारे गोवा स्टेट में हम 100 वीक्स के लिए डिफरेंट प्रोग्राम नशा मुक्त युवा होने के लिए हम करेंगे.
1: भारत देशाचो दरेक युवक हो देशाचो उज्ज्वल फुडार आसा. मात देशातले कितलेशेच तरणाटे कांय कारणांक लागून घुवळे वखदांक बळी पडटात ही वायट गजाल. अशा तरणाट्यांक घुवळे वखदा पासून पयस दवरपा खातीर खास उपाय येवजण्यो आखपाची गरज आसा. विकसीत भारताचे सपन पुराय करपा खातीर नशामुक्त युवा आसप खूप गरजेचे आसा आनी हाकाच लागून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकार तरणाट्यांक खातीर कितल्योश्योच येवजण्यो आनी उपक्रम राबयता. ह्या येवजण्यांचो लाव घेवन तरणाट्यांनी स्वताचो आनी स्वता वांगडाच देशाचो फुडार उज्ज्वल करपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायलें. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. तांणी आयज नवी दिल्लीत आभासी पांवड्यार विकसीत भारता खातीर नशामुक्त युवा संकल्प अभियानाची सुरवात केली. तरणाट्यांनी नशा करपा पासून पयस रावन निरोगी जिणेशैली आपणावची अशें तांणी म्हळां. तरणाट्यांक व्यसनमुक्त करपा खातीर 100 सप्तकांची जनभागीदारी मोहीम सुरू करतले आनी दर आयतारा देशभरात सप्तकी कार्यावळ जातल्यो अशें तांणी सांगले. घुवळे वखदांचे व्यसन तरणाट्यांक तांच्या ध्येया पासून भरकटायता आनी तांकां आपली सपनां पुराय करपाक दिना अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. घुवळे वखदांच्या व्यसनाचे गंभीर परिणाम तरणाट्यांनी समजून घेवपाक जाय अशें तांणी मुखार सांगले. तशेंच शाळा महाविद्यालया आनी विद्यापीठातल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडेन नेमान घुवळे वखदा दुरुपयोगाच्या धोक्याविशी भासाभास करची अशें आवाहन तांणी केलें.
3: एक आवाहन मैं कॉलेज और युनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं. आप भी कोर्स की पढ़ाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें, नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं, आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं.
1: नीट परीक्षेचेर आधारित अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारखो जाहीर जाल्यात. राज्यातल्या कोट्या खातीर समुपदेशन

0: तशेच प्रवेशाची पहिली फेरी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मजगती जातली. अखिल भारतीय कोट्या खातीर प्रवेशाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मजगत जातली. पहिली फेरी जाल्या उपरांत निवड जाल्ल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट मेरेन प्रवेश घेवचो पडटलो. अखिल भारतीय कोट्या खातीरची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन जाल्यार राज्य कोट्या खातीरची दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मेरेन जातली. अखिल भारतीय कोट्या खातीरची तिसरी फेरी 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर मेरेन जाल्यार राज्य कोट्याची तिसरी फेरी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर मेरेन जातली. नीट आधारीत अभ्यासक्रमा खातीरचे शिक्षणीक वर्स 8 सप्टेंबराक सुरू जातले. पेपर फुटीक लागून नीट परिक्षा रद्द जावन फेरपरिक्षा जाल्ली. फेरपरिक्षेक लागून नीट आधारीत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेक कळाव जाला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. जुलय म्हयन्यात गोयात जीएसटी येणावळीत 7% वाढ जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेत 20% चड वाढ नोंद जाल्या. जुलय म्हयन्यात गोयचे वट्ट जीएसटी संकलन 622 कोटी जाले. जुलय 2025 हे संकलन 484 कोटी आशिल्ले, म्हळ्यार अंदूच्या संकलनात 7% वाढ नोंद जाल्या. एसजीएसटी संकलनातूय व्हड वाड पळोवपाक मेळ्ळ्या. प्री सेटलमेंट एसजीएसटी संकलन 209 कोटी वेल्यान वाडून 264 कोटी जाले, जाल्यार पोस्ट सेटलमेंट एसजीएसटी संकलन 370 कोटी वेल्यान वाडून 455 कोटी जाले. ह्याच वांगडा केंद्राकडल्यान गोंयाक कर वाट्या खातीर 398 कोटी फावो जाल्यात. ह्या निधीचो उपेग मुळाव्या प्रकल्पांक गती दिवपा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. राष्ट्रीय पांवड्यार जीएसटी वाड 10.1% जाल्यार गोंयची वाड 7% आसा, पूण राज्याच्या एसजीएसटी घटकात जाल्ली वाड ही अर्थवेवस्थे खातीर पूरक थारता. गोंय राज्याच्या महसुलात ल्हवल्हव वाड जायत आसा आनी करांचे संकलन सुदारून राज्याची अर्थिक स्थिती घटमूट जायत आसा अशें एक सकारात्मक अर्थिक चित्र मुखार येवंक लागला. गोयच्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक मळार साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बरी कामगिरी करता. फकत 11 दिसांच्या गणेशोत्सवापुरतेच साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मर्यादित ना. समाजिक उपक्रमाक लागून हे मंडळ पुराय गोयात फामाद आसा आणि हाकाच लागून साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद आसा अशें मत समाजसेविका सुलक्षणा सावंत हांणी उक्तायले. साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळान साखळे कदंब बस स्थानका वाठारात आयोजित केल्ल्या देणगी कुपण येवजणेच्या शुभारंभ सुवाळ्यात मुखेल सोयरी म्हूण त्यो उलयताल्यो. भाजपा थिवी मंडळ आणि श्रीराम राष्ट्रीय भजनी मंडळ कोलवाळ हांच्या जोड पालवान थिवी विधानसभा मतदारसंघाखातीर कोलवाळेतल्या श्रीराम मंदिरात भजन सर्त आयोजित केल्ली. हे सर्तीत मतदारसंघातल्या 8 भजन मंडळांनी वाटो घेतिल्लो आणि भक्तिपूर्ण सादरीकरणातल्यान गोयची गिरेस्त आणि सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा दाखवली. थिवीचे आमदार आणि मंत्री निळकंठ हळणकार हे सर्तीचे प्रायोजक आशिल्ले. अशा कार्यावळींनी राज्याची पारंपरिक भजन संस्कृताय वाढटली आणि तिगोवन उरतली अशी आस्त आयोजकांनी उक्तायल्या. गोय ग्राम समृद्धी येवजणेखाला पारसे मदलावाडा हांगा आशिल्ल्या श्री समाधी पुरुष देवस्थान वाठाराच्या सोबीतकाय प्रकल्पाचे भूमिपूजन जाले. या वेळार आमदार जीत आरोलकार, धारगड जिल्हो पंचायत वांगडी श्रीकृष्ण हरमलकार, पारसे ग्रामपंचायत वांगडी थळावे मानेस्त व्हडा प्रमाणात हाजीर आशिल्ले. खेळ. गोय विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन जुडो सर्तीत दादल्यांच्या गटात मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयान जाल्यार

0: बायलांच्या गटात पणजीच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान सांघिक वस्तादपण जोडले. हवामान. गोयात फाटल्या 24 वरात सगळ्यात चड पावस धारबांदोडा जाल्यार सगळ्यात उणो पावस मुरगाव म्हालात नोंद जाला. फाल्यां राज्यातल्या कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय पणजी वेधशाळेन उक्तायल्या. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय सरकार जागृताय कुशळटाय उदरगत रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशातल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. नीट परिक्षेच्या आधारित अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारखो जाहीर जाल्यात. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: ये कहानी है एक फोटोग्राफर और उसके अंतर्मन की.
2: ओह लवली, वेल डन.
1: बिजनेस लोन अप्रूव्ड.
2: अब होगा बड़ा स्टूडियो, नया कैमरा, नई लाइट्स.
3: लगे हाथ नई कार भी ले लो उसी लोन से.
2: नो, लोन लिए गए काम में ही लगाओ. समय से ईएमआई चुकाओ, क्रेडिट स्कोर बढ़ाओ और अगला लोन आसानी से पाओ.
3: कार नहीं तो मेरी फोटो तो ले लो.
2: आप कौन?
4: आरबीआई कहता है
5: वित्तीय समझदारी समृद्ध नारी.
6: 233° म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात. 7:31 आणि 10 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुया चावडेर कार्यावळ.

0: आणखी फफाळगे
1: आणखी फफाळ नाही नरी माणके फफाळगे आणखी फफाळ नाही नरी माणके फफाळगे
0: माणके फफाळ नाही नारी आळे फफाळगे माणके फफाळ नाही नारी आळे फफाळगे
1: आळे फफाळ नाही नारी शिवाय फफाळगे आळे फफाळ नाही नारी शिवाय फफाळगे
0: शिफाळे फफाळ नाही नारी सुई फफाळगे शिफाळे फफाळ नाही नारी सुई फफाळगे
1: सुई फफाळ नाही नारी चुट्टी फफाळगे सुई फफाळ नाही नारी चुट्टी फफाळगे
0: चुट्टी फफाळ नाही नारी पिढाय फफाळगे चुट्टी फफाळ नाही नारी पिढाय फफाळगे
1: पिढाय फफाळ नाही नारी बाजे फफाळगे पिढाय फफाळ नाही नारी बाजे फफाळगे
0: बाध्ये फफाळ नाही नारी फुल फफाळगे बाध्ये फफाळ नाही नारी फुल फफाळगे
1: फुल फफाळ नाही नारी अडचण फफाळगे फुल फफाळ नाही नारी
0: अडचण फफाळगे अडचण फफाळ नाही नारी जून फफाळगे अडचण फफाळ नाही नारी जून फफाळगे
1: जून फफाळ नाही नारी पिकाळ फफाळगे जून फफाळ नाही नारी

गोंयकार हो मूळचो उत्सव प्रिय. धालो, फुगड्यो सारखे लोकप्रकार ह्या सणा परब्यांची उमेद वाडयता. श्रावण म्हयन्यात धर्तरेचेर पाचवेचार रूप गांवच्या बायलांची उमेद वाडयता. फुगड्यांसारखे लोकनाच बायलांक भुलयतात. सुरान सूर मेळोवन तालार पावला मारीत बायलो फेर धरतात. हीच उमेद दुपटीन वाडटा जेन्ना चवथीची परब दारार साथ घालता. अश्योच आमच्यो कांय भयणी आयची फुगडी घालतात. वांगडी आसा सुमती सोमनाथ हडफडकर, नुतन गोविंदा आरपोरकर, उज्ज्वला उल्लास कळंगुटकर, वसुदा वासुदेव नागवेकर आणि नीता भालचंद्र सावंत.

233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलोवॅट्सा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8 वरां जावन 1 मिनीट आनी 32 सेकंद जाल्ले आसात. आतां ऐकुया आयज विद्रापाच्या कार्यावळीची रुपरेषा. गीत गजल ही हिंदी गितांची कार्यावळ 8 वरां जावन 15 मिनटांचेर आयकूंक रावात. 8 वरां जावन 45 मिनटांचेर समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज एट 9. नॅशनल प्रोग्राम ऑफ फ्युचर 9 वरां जावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात. 10 वरांचेर आयकुया नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक आणि 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विद्रापाच्या कार्यावेळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती या कार्यावळीत भाट साठोवपाचे तंत्र या विषयाचेर अनंत होबळे हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्या सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया लहान भुरग्यांच्या कातीची काळजी या विषयाचेर त्वचा तज्ज्ञ डॉक्टर सिमंतिनी साखरदांडे हांची मुलाखत. कलात्मक गोय ही कार्यावळ 7:40 ऐकूंक रावात.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर रहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि युवा पिढीचं नेतृत्व यामुळेच नशामुक्त भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं. फरीदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादनात दिवसाला 1,88,000 बॅरल्स इतकी वाढ करण्याचा निर्णय ओपेक प्लस या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेनं घेतला आहे. जागतिक तेल बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान या ओपेक प्लस या 7 सदस्य देशांची आज दृकश्राव्य माध्यमात बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला. तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य राखणं तसंच तेल उत्पादक देशांना यापूर्वीच्या अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची संधी देणं हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहारमधल्या बांकीपूर, गुजरातमधल्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दातिया या मतदारसंघांसाठी 30 जुलैला मतदान झालं होतं. मतमोजणीला उद्या सकाळी 8:30 वाजता सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल. आफ्रिकेतल्या कांगोमधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधल्या या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. आजाराचा मृत्यूदर 44% असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक असुरक्षितता, विस्थापन आणि स्थलांतर यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडचणी येत असून आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचं WHO म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या

तन्वी शर्मा हिनं पटकावला आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडाच्या हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हवामान विभागानं उद्या अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओदिशा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळम, माहे, कोकण, गोवा, तमिळनाडू, पुदुचेरी, करैकल आणि अंदमान निकोबार बेटांवरही अशीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमधला पावसाचा जोर आज ओसरला. राज्यभरात काल पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 5,500 जास्त नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागातल्या आणि नदीकाठच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी उद्यापर्यंत केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांजवळच्या खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशा ग्रामोत्सव या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण क्रीडा महोत्सवातली क्लस्टर स्तरावरची स्पर्धा नाशिकच्या कैलासवासी माननीय साहेब मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल आणि महिलांच्या थ्रोबॉलच्या मिळून 36 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या 360 जास्त खेळाडूंनी आपल्या गावांचं प्रतिनिधित्व केलं. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत थ्रोबॉल वॉरियर्स संघानं विजेतेपद पटकावलं. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी पिंगळी वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पिंगळी वेंकय्या हे थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे त्यांनी स्वतःची एक अमीट छाप सोडली आहे असं उपराष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. तिरंगा हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा दायक प्रतीक आहे. पिंगळी वेंकय्या यांचं तिरंग्याच्या निर्मितीतलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले. शत्रूनं दिलेली प्रत्येक धमकी इराण गांभीर्यानं घेतो आणि लष्कराचं सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं त्याकडे बघतो असं प्रतिपादन इराणचे प्रभारी संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीन इब्न अल रेझा यांनी केलं आहे. इराणसह पश्चिम आशियातल्या इतर देशांनी अमेरिकेला हल्ले थांबवायची आणि चर्चा पुढे न्यायची विनंती केल्यामुळे इराणवरचा नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. इराणच्या सरकारी माध्यमानं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. इंडोनेशियातल्या मदुरा बेटांजवळ 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. 225 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 7% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8 वरां जावन 15 मिनटां आनी 29 सेकंद जाल्ले आसात. आतां आयकुया गीत गजल ही हिंदी गितांची कार्यावळ.

उषा आमोणकरांच्या आवाजातल्यानी गझल निकतीस तुम्ही ऐकली खबर है अपनी. आता ऐकूया गुलशन कुमार यांच्या आवाजातल्यान मुखावेली गझल.

भूपिंदर सिंग यांच्या आवाजातल्या एक गझल निघतीच तुम्ही ऐकली. आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातल्या मुखावेली गझल.

आशा भोसले यांच्या आवाजातली गझल नुकतीच तुम्ही ऐकली, आणि आता ऐकूया संजय कुमार यांच्या आवाजातल्या फुल्ली गझल.

संजय कुमारांच्या आवाजातल्याने गझल निघतीस तुम्ही ऐकली. संगीत आशिल्ले अनूप जलोठांचे आणि ह्या गझलेतल्यान आयची गीत गझल ही हिंदी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. इश्टानो समाचार संध्या 8 वरां जावन 45 मिनटांचेर आयकूंक रावात. न्यूज 8 9 9 वरांचेर, 9 वरां जावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट, नॅशनल प्रोग्राम ऑफ फिचर 9 वरां जावन 30 मिनटांचेर आसतली. 10 वरांचेर आयकुया नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक आणि 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेली आयची सभा सोंपतली.